आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 2 श्रावण शके 1948 अर्थात 24 जुलै 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. आजच्या प्रसारणात सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz-वर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. सकाळचे 6:06 आणि 16 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्थानिक प्रसारणातला कार्यक्रम मराठी भक्ती संगीताचा.

आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं. कवी सुधांशू यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं भक्तिगीत आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, आताच आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग ऐकलात. आता यानंतर ऐका माणिक वर्मा यांच्या स्वरात संजीवनी मराठे यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी.

श्रोतेहोताचं आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता पुढे ऐका अजित कडकडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांची अभंगरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे शांक नील यांनी.

श्रुतिवादाचा आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांची अभंग रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं राम पाठक यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव या OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत, जे गायलं आहे वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांनी. कवी संजीव यांची ही रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय राम किनकर यांनी.

0: वेश असे हा काम कराता देश असे हा शेत कराता वेश असे हा काम कराता धर्म आमुचा मानवतेचा धर्म आमुचा मानवतेचा भारतीय गणराज्याला ही पहिली भव्य सलामी पहिली भव्य सलामी
1: पहिली भव्य सलामी जी जी राम जी जी राम।

श्रोते हो, या देशभक्तीपर गीतासोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव या OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळची 6:35 झालेली आहेत. आता आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा आपण जाणून घेऊयात.

सुरुवातीला आजचे कार्यक्रम म्हणजे 24 जुलै 2026 शुक्रवारचे कार्यक्रम असे असतील. या रूपरेषेनंतर लगेच 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात संत या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय नवेंदू मराठे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी 7:25 असेल दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 मराठी नाट्य संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 असेल पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. आज सकाळी 10 आपण ऐकू शकाल विविधा अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. ही मुलाखत लोक आग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात येते. सकाळी 10:30 आपला आवडता लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. सकाळी 11 असेल स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधलेला आहे स्नेहल ठाकरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून ऐकू शकाल. आता उद्याचे म्हणजे 25 जुलै 2026 शनिवारचे कार्यक्रम असे असतील. उद्या सकाळी 6:05 आपण ऐकू शकाल आषाढी एकादशी पंढरपूर महापूजा विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत. हा वृत्तांत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. 6:40 असेल विचारपुष्प अंतर्गत संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ महत्व याविषयी माहिती. याचं लेखन आणि वाचन केलेलं आहे शुभांगी इंगोले यांनी. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:55 आपण दिनविशेष ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 मिश्र संगीताचा कार्यक्रम असेल. 8:40 हिंदी गझलांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 आषाढी एकादशी निमित्त विशेष रूपक हरिपाठ नामभक्तीचा अमृत कल्लोळ.

0: आपण ऐकू शकाल. यात निवेदन केलेलं आहे अवंती मोरे आणि नितीन भट यांनी. लेखन शुभांगी इंगुले यांचं आहे. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 उद्या असेल गीतगंगा कार्यक्रम. सकाळी 11 असेल गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि उद्या रात्री 8:30 इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या या त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि या वेळे व्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकू शकाल. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. सकाळची 6:40 आणि 18 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प. आज विचार पुष्प मध्ये आपण ऐकणार आहात संत या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय नवेंदू मराठे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: सत्कार्य करूनही ज्यांना प्रसिद्धीची गरज नसते ते संत. निंदा आणि स्तुती या दोन्हींच्याही पलीकडे जे गेलेले असतात तेही संतच. आणि लोकांचं चांगलंच व्हावं असं ज्यांचं मन सतत चिंतित असतं तेही संतच. संतांची अशी कितीतरी लक्षणं सांगता येतील. स्तुती, अनमोल वस्तूंच्या भेटी ही सामान्य माणसानं त्यांच्यासाठी दिलेली आभूषणं. परंतु या अर्पितांची त्याला गरज नसते. त्यांना ना देवळांची गरज असते ना त्याच्या नावानं केलेल्या जयघोषाची. परंतु त्यांच्या विचारांचा जागर मात्र अपेक्षित असतो. विचारांची पूजा नव्हे तर अंगीकार हवा असतो. शाळेतल्या फळ्यावर सुविचार लिहिणं ही एका अर्थानं विचारांची पूजाच आहे. ठराविक एका मर्यादेपर्यंत किंबहुना मनात सद्विचार रुजवण्यासाठी विचारांचं हे प्रदर्शन आवश्यकही आहे. परंतु या विचारांचं दर्शन केवळ फळ्यावर किंवा पुस्तकात न राहता व्यक्तीच्या कृतीत होणं हे महत्त्वाचं आहे. संतांना अपेक्षित आहे ते हेच. आई वडील आणि संत यामध्ये फार साम्य आहे. आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल जी आस्था असते, जी कळकळ असते, तीच समाजाबद्दल संतांना असते. आई वडील आपल्या मुलांना हिताच्या गोष्टी सांगत असतात, अनुभवाचे बोल ऐकवत असतात. परंतु कित्येकदा या शहाणपणाच्या गोष्टी मुलांच्या पचनी पडत नाहीत. पण जेव्हा अनुभव नावाच्या कडक गुरुची गाठ आयुष्याच्या रस्त्यात होते आणि त्यानं दिलेल्या ठेचांचा प्रसाद पदरी पडतो तेव्हा पोरं शहाणी होतात. आई बापाचे बोल आठवायला लागतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. भूतांची दया हे भांडवल संता आपुल्या ममता नाही देही. संत म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर तुकाराम महाराजांच्या या उक्तीत आहे. प्रत्येक संतानं आपलं जीवन समाजासाठी दान दिलेलं आहे. का दिलं तर समाजावरच्या प्रेमापोटी. स्वतःसाठी त्यांना काही नको असतं. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना भयंकर त्रास झाला. पण त्याबद्दल त्यांनी संताप किंवा चीड व्यक्त केली नाही. एवढा त्रास होऊनही जे जे मानशील तो ते लाहो असं पसायदान ते समाजासाठी मागतात. इंद्रायणीत गाथा बुडवणाऱ्यांनाही तुकाराम महाराज शाप देत नाहीत. तर बुडती हे जन देखवेना डोळा म्हणूनही कळवळा येतो त्यांचा अशी कळकळ ते व्यक्त करतात. कोणत्याही संताचं चरित्र उघडून पाहिलं तर ध्यानात येईल की स्वतःचं असं आयुष्य त्यांना नव्हतं. ते स्वतःसाठी जगलेले नाहीत तर आपलं आयुष्य त्यांनी समाजासाठी दिलं आहे. समाजावर त्यांनी प्रेम केलं. संस्कृतमधली गीता सर्वांना समजावी, जीवनाचं अनमोल तत्वज्ञान सगळ्यांपर्यंत पोचावं या उद्देशानं ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. ग्रंथ असो की गाथा सारं काही समाजाच्या उन्नतीसाठी घडलेलं आहे. समाजाच्या भल्यातच त्यांचा आनंद लपलेला असतो. द्रष्टेपण, काळाच्याही पुढं जाऊन पाहणारी नजर हे संतांचं आणखी एक वैशिष्ट्य. लोकसंख्या वाढ ही आजच्या मितीला भेडसावणारी मोठी समस्या आहे.

0: परंतु तिचं गांभीर्य काही शतकांपूर्वी समर्थ रामदासांनी ओळखलं होतं. या समस्येचे परिणाम सांगताना ते म्हणतात, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेस लागली काही खाया मिळेना. माणसानं आपलं वर्तन कसं ठेवावं हे मनाच्या श्लोकात अतिशय सुबोध भाषेत समर्थ समजावून सांगतात. आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची खरी आराधना आहे हे भक्त पुंडलिक आपल्या कृतीतून दाखवतात. गाडगेबाबांसारखे संत माणसात देव शोधतात, आपल्या कीर्तनातून लोकजागृती करतात. स्वच्छतेचं महत्त्व ते केवळ वाणीनं पटवून देत नाहीत, तर हाती खराटा घेऊन प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगतात. संत हे दीपगृहासारखे असतात. जहाजाला जसा दीपगृहाचा आधार असतो, तसाच समाजालाही संत विचारांचा आधार असतो. म्हणून समाजासाठी ते दीपस्तंभच असतात. संतांचे विचार नैसर्गिक सुगंधासारखे असतात, कारण त्या विचारात कशाची अपेक्षा नसते, केवळ लोककल्याण हाच ध्यास असतो.
1: श्रोतेहो, आताच आपण विचार पुष्प ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा चौथा भाग. नमस्कार श्रोते हो, आज आपण काही महत्वाचे प्रश्न, समज, गैरसमज याबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मेनोपॉज, त्याची लक्षणं आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार याबद्दल बोललो. आज आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दवाखान्यामध्ये अनेक महिला एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आता पाळी बंद झालीये म्हणजे मी आजारी आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे, मेनोपॉज हा आजार नाही तर तो स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज नंतर झालेला रक्तस्त्राव सामान्य आहे का? नाही. पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जर रक्तस्त्राव होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? पेरी मेनोपॉजल पिरियड मध्ये क्वचित एखाद्या वेळेला ओव्हरीतून अंडबीज फुटू शकते, त्यावेळेला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पण मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष पाळी बंद झाल्यानंतर मग मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हॉट फ्लॅशेस किंवा गरम लाटा आयुष्यभर राहतात का? काही वर्षांनंतर हॉट फ्लशेसचा प्रभाव अतिशय कमी होतो, परंतु अनेक स्त्रियांमध्ये हॉट फ्लशेस 3 ते 5 वर्षांपर्यंत सुद्धा राहू शकतात. लैंगिक जीवन मेनोपॉज नंतर संपतं का? अजिबात नाही. अनेक स्त्रियांना या काळामध्ये वजायनामध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु योग्य उपचार पद्धती, समुपदेशन आणि पती पत्नी मधील मोकळा संवाद यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन नक्कीच जगता येतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी धोकादायक आहे का? हा एक गैरसमज आहे, परंतु हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही योग्य रुग्ण निवडून योग्य कालावधीसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दिली तर ती सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकते. तसेच हाडांची झीज कमी होण्यासाठी देखील हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, परंतु आहार, वय, तपासण्या आणि इतर आजार याचा संपूर्ण विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास काहीच हरकत नाही. मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्य उताराला लागते. खरं सांगायचं तर अनेक महिला या काळामध्ये नवीन शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य किंवा छंद सुरू करतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगतात. चिडचिड म्हणजे स्वभाव बिघडला आहे किंवा काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे? अजिबात नाही. हार्मोन मधील

बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही. नाही, याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक तपासण्या असतात आणि त्या करून घेतल्याच पाहिजेत. प्रिय श्रोते हो, या प्रवासात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे. पतीने पत्नीच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सह

0: आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सहकार्यानं या काळातील अनेक अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात. आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेसाठी काही महत्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. मेनोपॉज हा आजार नाही, तो आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थी नसून आपली जबाबदारी आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन डी याचा समावेश करा. धूम्रपान, कुठल्याही प्रकारचा तंबाखू, मिश्री, मद्यपान यांचा वापर टाळा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, पॅपस्मिअर, आवश्यक असल्यास हाडांची तपासणी विसरू नका. कोणताही त्रास सहन करत बसू नका, कारण जवळपास बहुतेक समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोन्स किंवा इतर औषधे सुरू करू नका. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रिणींशी, कुटुंबांशी, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. माहिती हीच भीतीवरची सर्वोत्तम औषध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या दमानं, नव्या आत्मविश्वासानं, ऊर्जेनं आणि नव्या आरोग्यदायी जीवनाची ती सुरुवात आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण इंजिनियर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे पाहू. इंजिनियर हे तंत्रज्ञान आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. सिव्हिल इंजिनियर पाणी बचत करणाऱ्या आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती तयार करू शकतात. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घर बांधू शकतो का यावर मार्गदर्शन सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर सोलर किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करू शकतात. सोलर एनर्जीचा वापर करून बचतीचे अनेक मार्गही इंजिनियर दाखवू शकतो. सध्याच्या काळात आपण पाहतोच आहोत की युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणे किती महत्वाचे आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे सोलर एनर्जी तयार करता येते असे संयंत्र आहे अशा घरातून इंडक्शन, ओव्हन सारख्या अनेक वस्तू वापरून घरगुती स्वयंपाकामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊन खूप मोठी मदत झाली आहे. मेकॅनिकल इंजिनियर कमी प्रदूषण करणारी यंत्रणा तयार करू शकतात. एखादे गाडीचे मॉडेल तयार करताना कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे मेकॅनिकल इंजिनियर पाहू शकतात. सॉफ्टवेअर इंजिनियर डिजिटल सोल्युशन्सद्वारे कागदाचा वापर कमी करू शकतात. स्मार्ट सिटी, स्मार्ट ट्रॅफिक आणि ऊर्जा व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होऊ शकते. इंजिनियरांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारे उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही दिवसात आपण आपल्या देशाचे, पर्यायाने पृथ्वीचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशी पुढची पिढी, जी आत्ता लहान मुलं आहेत, ती मुलं आणि त्यांच्या भोवती असणारे आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणासाठी कसे आपले पुरेपूर योगदान देऊ शकतो हे पाहिले. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनांचीच गरज नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात, आपल्या दैनंदिन कामात छोटे छोटे बदल केले तरी मोठा परिणाम घडू शकतो. मुलं, शिक्षक, पालक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रत्येक जण आपल्या व्यवसायातून, जीवनशैलीतून पर्यावरणासाठी योगदान देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकाने ठरवले पाहिजे की आपण स्वतःपासून सुरुवात करून आपल्या भोवती असलेले पर्यावरण, निसर्गाचा समतोल राखून कसे चांगले करू शकतो. हा गोवर्धन

0: पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला पाहिजे. कुणा एकाच्या प्रयत्नाने हे होणे नाही. निसर्ग वाचवणे ही फक्त आपली जबाबदारी नाही, तर पुढच्या पिढीसाठी दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. चला आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेऊया. सुरुवात घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा वर्गीकरण यांनी करूया. प्लास्टिक वेगळे ठेवूया आणि एकत्रितरित्या महिन्यातून एकदाच रिसायकलरकडे देऊया. नमस्कार
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. सकाळचे 6:55 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

24 जुलै 1997 साली बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला होता. 24 जुलै 1997 साली माजी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा आणि स्वातंत्र्य सैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. 24 जुलै 1998 साली परकीय चलन नियमन कायदा FERA च्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा FEMA लागू करण्यात आला होता. 24 जुलै 2000 साली चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रमण्यम ही विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली होती. 24 जुलै 2001 साली शिखा टंडननं टोकियो इथल्या जागतिक जलतरण स्पर्धेत 100 मीटर फ्रीस्टाईल जिंकली होती. हे अंतर 59 मिनिटं आणि 96 सेकंदात पार केलं होतं. 24 जुलै 1911 साली गोविंदभाई श्रॉफ हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म झाला होता. 24 जुलै 1911 साली बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचा जन्म झाला होता. 24 जुलै 1937 साली भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माता पटकथा लेखक मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. 24 जुलै 1945 साली जगप्रसिद्ध विप्रो या कंपनीचे चेअरमन असीम प्रेमजी यांचा जन्म झाला होता. 24 जुलै 1980 साली बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचं निधन झालं होतं. International Self-Care Day. श्रोतेहो, आताच आपण आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेतलं आजच्या दिनविशेषातून.

आजचा सुविचार, विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मकच मिळतात. दिवसभराच्या उत्तम सुरुवातीसाठी मनाला नेहमी सकारात्मकतेची जोड द्या.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेब OTT प्लॅटफॉर्मवर. सकाळची 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
3: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

0: इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर सकाळची 7:07 होत आहेत. सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. श्रोते हो, काही क्षणातच अर्थात 7:10 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक

0: मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
0: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिट उकळलेलं पाणी द्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: श्रोते हो, ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले.
6: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक वीत कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों की एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
5: पंतप्रधानांनी काल सकाळी या संदर्भात समाज माध्यमांवर एक पोस्ट देखील प्रसारित केली होती. विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देतं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एका नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेतेही उपस्थित होते. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. दरम्यान नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना

0: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी काल नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. नीट पेपरफुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या जंतरमंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल भारत टॅक्सी सेवा या पहिल्या चालक मालकीच्या टॅक्सी सेवेची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. सार्वजनिक क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर अशा ऍप आधारित टॅक्सीमध्येही उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था देणं गरजेचं आहे आणि अशी व्यवस्था देण्यासाठी भारत टॅक्सीची सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या टॅक्सी सेवेत चालक केवळ सेवा देणारे नसून सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक असतील आणि संस्थेला होणारा नफा लाभांशाच्या स्वरूपामध्ये चालकांमध्ये वाटला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री पदाधिकारी उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या तिरंगा सर्कल इथं उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं काल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचं देखील यावेळी लोकार्पण करण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांवरच्या दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी लांबणीवर टाकली होती तर काही ठिकाणी केलेली पेरणी उगवण न झाल्याने दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने नागरणी, वखरणी, पेरणी आणि रोवणी पूर्ण मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50% क्षेत्रावर धानाची पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसात पेरणीची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य वाणाची निवड करण्याचे, संतुलित खत व्यवस्थापन करण्याचे आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काळातही नियमित आणि समाधानकारक पाऊस सुरू राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. हरिकृष्ण मुरघरे, आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदिया.
0: आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या. बाजीरावाच्या विहिरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण काल पार पडलं. सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार आहेत. उद्या साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर सज्ज झालं असून वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्याच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेनं पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. पुण्यात यशदामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षाच्या निधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या 2 दिवसीय परिषदेमध्ये बोलताना काल केली. देशातल्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 8% अधिक विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.6% निधी येतो याकडे भुसे यांनी या परिषदेमध्ये लक्ष वेधलं. क्रिकेट. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूत केलेल्या दमदार

अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष्य अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. या विजयामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान. पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचाही अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोतेहो, सकाळची 7:21 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी
4: मनका रेडिओ बजने दे जरा गम को भूल कर झीले तू जरा स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
5: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
6: आजच संपर्क करा.
0: श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेब OTT प्लॅटफॉर्मवर. सकाळची 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

वेळ 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजा इतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतात, याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाडे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाहीये तर प्रख्यात संगीत तज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषत आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे, कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता म्हणजे 50 गाणी, 60 गाणी, 70 गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 34 साली 1934

0: एकतीस साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते
1: हो.
0: त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाहीये. त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार, कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची, पण त्या नटाचा गळा तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा. या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
1: अच्छा.
0: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले. आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही. आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले. त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला. त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ऍक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय. मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजी मध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नायिकेला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहे त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे, गुंडांचे अड्डे दाखवायचे, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशन साठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात

0: ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात.
1: निश्चित.
0: त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशन साठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण त्याचं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची.
1: आणि तेही संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणूया,
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती. आणि घराणे परंपरा म्हणूया, गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी. मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले. व्याकरण आलं तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आता आवर्तनात सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे, थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू. सामान्य माणसानं सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्याने. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणा आहे, ग्वाल्हेर घराणा आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादा आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचंय. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो, म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्य शास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोकनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 आली. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता व्यावसायिक विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूयात.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत.
2: अरे ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
6: आकाशवाणीचं अमरावती केंद्र, आपण ऐकत आहात FM 101.5 MHz. प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. सकाळचे 7:42 आणि 42 सेकंद झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं नाट्यपद आहे मेघ मल्हार या नाटकातलं. वसंतराव देशपांडे यांचा स्वर आहे, विद्याधर गोखले यांची ही पदरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित राम मराठे यांनी.

रसिकहोत आपण विश्वनाथ बागुल यांच्या स्वरात संगीत सौभद्र या नाटकातलं नाट्यपद ऐकलं. अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही पदरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध सुद्धा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी केलं होतं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका मीरा मधुरा या नाटकातलं नाट्यपद. रामदास कामत यांचा स्वर आहे. कुसुमाग्रज यांची ही पदरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

यांची पदरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं स्वतः जितेंद्र भिषिकी यांनी आणि नाटक होतं पुण्यप्रभाव. आजच्या मराठी नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका देव दिनाघरी धावला या नाटकातलं नाट्यपद. पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचं युगलस्वर आहे. बाळ कोल्हटकर यांची ही पदरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय वसंतराव देशपांडे यांनी.

श्रोते हो, या नाट्यपदासोबतच आजचा आपला मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर सकाळी 8:40 असेल पायी वारी पंढरीची, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. हा कार्यक्रम आणि मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील, आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरण रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो मध्ये प्रारंभ. आणि गुजरात मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
2: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों की एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
1: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. पेपर फुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली. राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं या संदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राम मधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र

पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे. दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत. आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे. ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे. या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गेहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये एकंदर 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी, वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर, राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अति

0: मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो मध्ये प्रारंभ. आणि गुजरात मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन रेखा बाबानगरे. निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोते हो नमस्कार। राम कृष्ण हरी विविध संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यामध्ये येत आहेत, त्यामुळे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत अशी भक्तिमय स्थिती आहे। 22 तारखेला पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं संत निवृत्ती महाराजांची पालखी, संत मुक्ताबाईंची पालखी, संत एकनाथ महाराजांची पालखी या 3 मानाच्या पालख्यांसह इतरही अनेक पालख्यांचं आगमन झालं, त्यामुळे संपूर्ण करकंब गाव भक्तिमय झालं होतं। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरानं संपूर्ण करकंब नगरी दुमदुमून गेली होती। सुमारे 80,000 भाविकांच्या उपस्थितीत निवृत्ती महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। मुकुंद व्यवहारे यांच्या शेतात गोल रिंगण सोहळा पार पडला। मध्यभागी फुलांनी सजलेल्या व्यासपीठावर पालखी ठेवून पताखाधारी वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा जयघोष करत 2 फेऱ्या पूर्ण केल्या। त्यानंतर भरधाव अश्वांनी 3 फेऱ्या मारताच अश्वांच्या टापाखालची पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली। टाळकरी यांचा उडी खेळ, पखवाज वादकांचं रिंगण, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचं रिंगण आणि शेवटी देव अश्वांचं रिंगण उत्साहात पार पडलं। निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मोहन महाराज बेलापूरकर यांना आम्ही भेटलो। त्यांनी वाखरी इथल्या रिंगण सोहळ्याची माहिती दिली।
1: वाखरीचा सोहळा हा फार महत्वाचा सोहळा आहे वारकऱ्यांच्या आयुष्यातला, तो खरं अमृतमय अशा प्रकारचा डोळ्याचा पाहण्याचा नेत्रदीपक सोहळा आहे। वारखरीचा सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबाराय तुकोबरायांच्या पालख्या वाखरीत येऊन विसावतात, थांबतात मुक्कामाला। सोपानदेव महाराज या सर्व संतांच्या पालख्या आणि वाखरीला पंढरपुरातून एक पालखी फक्त बाहेर पंढरपुरात या संतांना घ्यायला येते, श्री संत नामदेव महाराजांची। ह्या सगळ्या संतांना घ्यायला पंढरपुरातून देवाला नामदेवराय घ्यायला येतात, चला भगवंताकडे मी तुम्हाला घ्यायला आलोय। आणि ज्यावेळेस नामदेवराय येतात आणि ज्ञानेश्वर महाराज पाठीमागे नंबरला लागतात, ह्या 7 पालख्या मानाच्या नंबरच्या आहेत। त्यामध्ये पहिली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज 2 नंबर, 3 नंबर एकनाथ महाराज आणि 4 नंबर निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरूंचा हा सोहळा आहे। 5 नंबर सोपान काका आणि 6 नंबर मुक्ताबाई आणि 7वा नामदेवराय। नामदेवराय माऊलींचा चोपदार नामदेवरायला येऊन भेटला, या 7 पालख्यांचं दर्शन एका जागेवर वारकऱ्यांना भाविक भक्तांना मिळत, हे सोहळ्याचं वाखरी सोहळ्याचं खरं वैभव आहे।
0: संत एकनाथ महाराजांचं अवघ पारमार्थिक भावजीवन, पंढरी रायाशी अद्वैत नातं

0: सांगणार आहे, कारण नाथांनी आपल्या अनेक रचनांमधून माहेर हे रूपक उभं केलेलं आहे. स्त्रीलाच माहेराचं मोठेपण लक्षात येतं हे त्यांनी जाणलं होतं. माहेरच्या आठवणींनी ती सुखावते, ती सासरी नांदत असते, पण मनानं माहेरीच वावरत असते. संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण इथून पंढरपूरला येते, त्याविषयी अधिक माहिती दिली पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री रघुनाथ महाराज गोसावी यांनी.
1: शासनाची दोन जिल्ह्यामध्ये मदत होते, अहिल्यानगर आणि सोलापूर. बाकी मराठवाड्यामध्ये शासन मदत करत नाही. बीड, उस्मानाबाद आणि आमचा जो होम जिल्हा संभाजीनगर, शासनाला विनंती आहे की ज्या इतर पालख्यांना तुम्ही निर्मळवारीमध्ये समाविष्ट केला आहे ते नाथमारांच्या पालखीला समाविष्ट करा. जो निधी इतर पालख्यांना देतात तो नाथमारांच्याही पालखीला द्या. पूर्ण ग्रामीण भागातून जातो आम्ही. उस्मानाबाद जिल्ह्यात आमचे असे छोटे छोटे गावाचे मुक्काम आहेत, दांडेगाव आहे, आनाळा आहे, या ठिकाणी तर आम्हाला त्या सुलभ शौचालयाची निर्मळ वारी अंतर्गत खूप गरज आहे. हे दोन जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये पण खूप आवश्यकता आहे. सगळे छोटे छोटे गाव आहेत. आम्ही फक्त दोनच मोठ्या गावातून प्रवास करतो, पाटोदा आणि परंडा. पण परंडा हे सुद्धा असं आम्ही एका बाजूला उतरतो, गाव एका बाजूला राहतं. त्यामुळे जी आम्हाला गरज आहे ती खरं म्हणजे जिल्ह्याकडून गरज आहे. आमचे अनेक वर्ष रस्ते पडलेले आहेत. आम्ही दुर्गम भागातून जातोय, जिथं चालता येत नाही, पाऊलवाटेने पालखी न्यावं लागते, दोन दोन दिवस रथाचाही उपयोग होत नाही. पण यावर्षी शासन आमच्या पालखी सोहळ्याकडे लक्ष देत आहे. जो 400 वर्षात आम्ही ज्या डोंगरातून राक्षसभुवन आणि रायमो हा जो प्रवास आहे, 400 वर्षात कधी नाथमारांचा पालखी रथ या डोंगरातून आलेला नाही. बीड जिल्ह्याने किंवा महाराष्ट्र शासनाने तो रस्ता केला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं डांबरीकरण व्हावं ही अपेक्षा आहे.
0: संत मुक्ताबाईंची पालखी सगळ्यात लांबून म्हणजेच जळगाव जिल्ह्यातून येते. या पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी यांना आम्ही भेटलो, ते म्हणाले.
2: श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा सुमारे 25 दिवसांचा पायी प्रवास करून आज पंढरपुरामध्ये दाखल झालेला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखी समोर श्री संत मुक्ताबाईंचा हा मानाचा पालखी सोहळा आज या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सर्व संतांच्या पालख्या आज पंढरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आता इथून पुढे नगर प्रक्षिणा करत करत श्री संत मुक्ताबाईंचे मठामध्ये विराजमान होतील, त्यानंतर हरिजागर होईल, कीर्तन होईल आणि मग एकादशीला आदिशक्ती मुक्ताबाईंचं त्या ठिकाणी पादुका पूजन होऊन महापूजा होऊन चंद्रभागेचे स्नान होईल, त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल आणि नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर सकाळचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन, हरिपाठ असा हा सोहळा. द्वादशीला क्षीरापत, क्षीरापतीचं कीर्तन आणि त्रयोदशीला कीर्तन, रोज कीर्तन असतात आणि जास्तीत जास्त भगवंताचं नामचिंतन संतांचं त्या ठिकाणी पारायण त्या ठिकाणी आपण करत असतो. असा हा सोहळा, अलौकिक सोहळा, सगळ्या समाजातील लोक या ठिकाणी जमा होत असतात.
0: तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. नामदेवराय देखील विठ्ठलमय झाले आहेत, कारण त्यांचं साधनही विठ्ठल आहे आणि साध्यही विठ्ठल आहे. सर्व मानाच्या पालख्यांचं वाखरे इथं आगमन झाल्यावर पंढरपूरवरून संत नामदेवांची पालखी वाखरीला जाते आणि सर्व पालख्यांना पंढरपूरला घेऊन येते. या नामदेवांच्या पालखी परंपरेविषयी अधिक माहिती दिली पंढरपूरचे श्री हरिदास नामदास यांनी.
3: म्हणजे 1832 पासून जे स्वतंत्र सोहळा सुरू झाला, श्री गुरु हैबतराव बाबा महाराजांनी सुरू केला, त्या हैबत बाबा महाराजांनी पहिल्यांदा असणारी पंढरी क्षेत्रात त्याची जी काही सभा भरली, त्या सभेत महाराजांचा असणार नामदेवांची वंशज, माझे पुरुष म्हणजे असणारे 13वे सत्पुरुष माझ्या घराण्याचे श्री गुरु केदारनाथ महाराज नामदास हे त्यावेळेस अगदी कटाक्षाने हजर होते. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळेस जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरी त्यांचं आगमन करावं याने, आणि आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्यापर्यंत माझी पिढी 17वीपर्यंत चालू आहे आणि पुढेही चालणार आहे.
0: पंढरपूर तालुक्यातील करकम इथं पालख्या आल्यानंतर संपूर्ण गाव वारकऱ्यांची वाट पाहत असतं. त्यांना सेवा सुविधा देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत असतो.

0: मृदुंग वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना मी भेटलो.
1: आम्ही करकमगावचे लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीनं प्रत्येक वर्षी संतांच्या नावाची झाडं आम्ही निवृत्तीनाथ पालखी मार्गावर तसेच संत एकनाथ महाराज पालखी मार्गावर लावून पर्यावरणाचा संदेश आम्ही देऊ इच्छितो. कर्कम मध्ये आजपर्यंत 4 ते 5 वर्षात 1000 झाडांचं वृक्षारोपण करून त्याचं संगोपन मोठ्या संख्येने केलेलं आहे आणि ते झाडं वाढवण्याची जबाबदारी कर्कम ग्रामस्थ कर्कमगावच्या लेकी सर्वजण अतिशय मनापासून घेत आहेत.
0: कर्कम वासियांचा आनंद व्यक्त करणारे रहिवासी नितीन खाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
2: कर्कम मध्ये मानाच्या 3 पालख्या येतात तसेच अनेक दिंड्याही येतात. कर्कमकर हा जसे दिवाळीची वाट पाहतो तसे वारकऱ्यांची सेवा करण्याची वाट पाहतो. कर्कम मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना नाश्त्याची सोय केली जाते, चहा पाणीची सोय केली जाते, तसंच मोकाम राहणाऱ्या सर्व दिंड्यांना कर्कमची प्रसिद्ध अशी बाजारी आमटीचं जेवण दिलं जातं आणि त्यांचा चालून आलेला कितीतरी किलोमीटरचा शीण या बाजारी आमटीनं मिटला जातो आणि सर्वांचं

0: करून त्याचं संगोपन मोठ्या संख्येने केलेलं आहे आणि ती झाडं वाढवण्याची जबाबदारी करकम ग्रामस्थ करकम गावच्या लेकी सर्वजण अतिशय मनापासून घेत आहेत.
1: करकमवासियांचा आनंद व्यक्त करणारे रहिवासी नितीन खाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
2: करकम मध्ये मानाच्या 3 पालख्या येतात, तसेच अनेक दिंड्याही येतात. करकमकर हा जसे दिवाळीची वाट पाहतो तसे वारकऱ्यांची सेवा करण्याची वाट पाहतो. करकम मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना नाश्त्याची सोय केली जाते, चहा पाणी सोय केली जाते, तसंच मोकाम राहणाऱ्या सर्व दिंड्यांना करकमची प्रसिद्ध अशी बाजारी आमटीचं जेवण दिलं जातं आणि त्यांचं चालून आलेला कितीतरी किलोमीटरचा शीन या बाजार आमटीनं मिटला जातो आणि सर्वांचं जेवणाची व्यवस्था करकमकर मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने करत असतात.
1: पालखी पत्रकार संघाचे प्रमुख श्री सूर्यकांत भिसे यांनी आषाढी वारी सोहळ्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
3: रामकृष्णारी कुंचे पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेम गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे. भागवत धर्माची पताका उंचावत, मृदुंगाचा व गजत आणि हरिनामाचा जयघोष करीत, पांडुरंगावरील अतुश श्रद्धा व संतांचे पायी विश्वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूर जवळ टप्पा इथे पोहोचला. संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधुभेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात सुमारे 10 लाख वैष्णवास संतांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. हे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुकामासाठी मार्गस्थ होणार आहेत. पालखी सोहळा बोंडले येथे आल्यावर बोंडले ग्रामस्थांच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तोफांची सलामी देण्यात आली. माऊलींची पालखी रथातून उतरून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींचे 100 तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला. ग्यारे भोकरे भाकरी दही भाताची शेजरी नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपाळांसमेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, सांगावटेश्वर, गुलाबबाबा, संत नाथ महाराज, गवारशेठ लिंगायतवाणी, संत गोरोबा काका, जगनाने महाराज आदी संतांच्या पालख्याचे टप्पा इथे आगमन होताच सर्व मान्यवरांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
1: श्रोतेहो, वारीमध्ये अनेक ठिकाणी गोल रिंगण किंवा उभं रिंगण असतं. वाखरीचं रिंगण तर प्रसिद्धच आहे. पंढरीची वारी आणि त्यातील आविष्कार हाच एक बहुरूपी संत खेळ आहे असं म्हणतात. दमलेल्या चाललेल्या वारकऱ्यांना खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे रिंगण. त्यातून काही शारीरिक व्यायामही होतो आणि काही योगासनही आपोआपच घडतात, त्यामुळे वाटचाल अधिक सुलभ होते. या रिंगणाचं स्वरूप आपण जाणून घेऊया. गेल्या 28 वर्षांपासून रिंगण सोहळा अनुभवणारे श्री शंकर टेमगिरे यांच्याकडून.
4: काल संध्याकाळी वाखरीच्या माळावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी इथं गोल रिंगण झालं. इथं मुख्यत्वे सर्वात मोठं रिंगण म्हणून वाखरीच्या रिंगणाकडे पाहिलं जातं. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जमतात. एकतर पंढरपूर पंचक्रोशी मधले सोलापूर जिल्ह्यातले मॅक्झिमम लोक तिथं येतात. तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील समस्त संतजण त्या रूटवर जे ज्या संतांच्या पालख्या असतात त्या पालख्याच्या जे लोक आहेत व भाविक आहेत, वारकरी आहेत, ते ह्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वाखरीच्या रिंगणाच्या तिथं थांबलेले असतात. त्यामुळे मोठा विश्वरूप दर्शन ज्याला आपण म्हणतो तो सोहळा इथं वारकऱ्यांना पाहायला मिळतो. आणि गोल रिंगण शेवटचा असतं सोहळा, त्यामुळं तिथं प्रामुख्याने परिसरातले भाविक आणि वारकरी जमलेले असतात. आता गोल रिंगण म्हणजे काय, तर मध्ये अधिष्ठान असतं माऊलींचं आणि त्याला वारकऱ्यांनी घातलेली प्रदक्षिणा, असे या गोल रिंगणाचा संकल्पना सांगितली जाते. की मध्ये माऊलींची पालखी ठेवल्यानंतर सगळ्या दिंड्या गोलाकार लागतात आणि मध्ये अश्व येतात तेही गोलाकार माऊलींच्या पालखीला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे जे धावतात ते ती प्रदक्षिणाच असते आणि त्या प्रदक्षिणेनंतर वारकरी दिंड्यांमध्ये जो काय चैतन्याचं वातावरण पसरतं, त्याचं कारण आहे की माऊली आमच्या सोबत खेळते आहे, माऊली आमच्या सोबत

0: हा भाव वारकऱ्यांचा असतो, त्यामुळे वारकऱ्यांच्या धंदाला पारावर उरला नव्हता काल. आणि त्यानुसार सगळ्या दिंड्यांमध्ये ज्यावेळेला अश्व धावल्यानंतर म्हणजे टापाखालची माती घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते, त्यानंतर उडीचा खेळ होतो आणि दिंड्यांमध्ये सगळ्या दिंड्यांमध्ये वारकरी देवान विसरून नाचत असतात, टाळमृदुंगाचा गजर सुरू असतो आणि एक आनंद उत्सव म्हणा सोहळ्यातला हा गोल्ड रिंगच्या सोहळ्यामध्ये होत असतो. आणि ही म्हणाल तर पूजा आहे, आध्यात्मिक अंगाने बघितली तर ही एक प्रदक्षिण ही पूजा आहे माऊलींच्या माऊलींची. आणि भौतिक अंगाने पाहाल तर चालत आलेल्या वारकऱ्यांना माऊलींच्या सोबत खेळण्याचा जो आनंद आहे तो देण्याचा हा सोहळा आहे, यालाच रिंगण असं म्हणतात. आणि काल हे उत्साही रिंगण काल वाखरीच्या तळावर तळाच्या अलीकडे जिथं वाखरीचा माळ आहे तिथं त्या माळावर मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं आणि त्याला लाखो भाविक पाहण्यासाठी आलेले होते.
1: नाथ महाराजांना वासुदेव सांगतो, दुर्लभ नरदेह जाणा शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आम्हाला वारीमध्ये भेटलेले असेच हे एक वासुदेव रामदास सरोदे यांनी गायलेलं हे वासुदेव गीत.
2: अभंगाचारथ करता परमार्थ, अभंगाचारथ करता परमार्थ, नाही तरी व्यर्थ व्यर्थ वटवट, संतवाणी सदा अमृताची खान, संतवाणी सदा अमृताची खान, प्राप्त होता ज्ञान ज्ञान कळो लागे, ज्ञाने विन कदा कळे ना कुनास, ज्ञाने विन कदा कळे ना कुनास, धान्य सोडून भूस भूस पदरी घेती, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ.
1: एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येत असल्यामुळं त्यांना विविध सेवा सुविधा देणं, त्यांची काळजी घेणं यासाठी प्रशासनही सज्ज असतं. जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
3: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्य रथ हे चलते फिरते दवाखाना, यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र येथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत, यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे, त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
1: आषाढ महिना आला की वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी वारीचे. वारीमध्ये चालण्याचा काय आनंद असतो तेच सांगितलं परभणीचे शिक्षक दिनेश देवखरे यांनी.
4: चालल्यानंतर आम्हाला जवळपास 1-6 महिने कुठलीच म्हणजे आठवण येत नाही, सारखं आमच्या मनामध्ये नामस्मरणचा जे काही दिवसभर आम्ही चालतो, जे माऊलीचं त्याचप्रमाणे पांडुरंगाचं नामस्मरण चालू असतं, ते नामस्मरण आमच्या हृदयापर्यंत पोहोचतं आणि 6 महिन्यापर्यंत आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुन्हा पुन्हा या पंढरीची भेट घेण्यासाठी ओढ आम्हाला लागत असते. अशा प्रकारची ही जगातील मला वाटतंय ही सर्वात मोठी वारी, जिथे की कुठलाही जात नाही, पंथ नाही, कुठला भेद नाही, उच्च निचता नाही, अशा प्रकारची समतेची वारी चालणारी ही एकमेव जगातली वारी आहे असे मला मनातून वाटते. आणि एकच ओढ लागते ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची.

0: लेखन बागेश्री सराफ, निवेदन रेखा बाबा नगरे, निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे, संकलन अभिराम सराफ, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती।
1: हा कार्यक्रम आकाश

0: श्रोते हो, आताच आपण पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आकाशवाणी वृत्तांत ऐकलात. हा वृत्तांत आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. सकाळचे 9:02 आणि 22 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: आज मर जाए।
1: सन 1965 मनोज कुमार की बेमिसाल फिल्म आई हिमालय की गोद में।

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेब OTT प्लॅटफॉर्मवर. सकाळची 10:25 झाली आहेत. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: मंत्र

मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत आरोग्य संवाद कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. ही मुलाखत लोकआग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात येते आहे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोते हो, विविध अंतर्गत ऐकूयात आरोग्य संवाद या कार्यक्रमात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शरीरात मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग, प्रोटेस्ट या सर्व अवयवांची काळजी घेतली नाही तर लहानशी तक्रार सुद्धा पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात मोठ्या आजाराचे रूप घेऊ शकते. मूत्रात जळजळ, वेदना, रक्ताचे थेंब, खडे तयार होणे किंवा मूत्रावर नियंत्रण न राहणे हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करतं. पण योग्य माहिती, वेळेवर निदान आणि आधुनिक उपचार यांच्या मदतीनं हे विकार पूर्णपणे बरे होऊ शकतात. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर विशाल बाहेकर सर यांना. गेल्या 10 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि मूत्रविकार, किडनी स्टोन, प्रोटेस्ट आणि युरोलॉजीतील नवीन नवीन उपचार पद्धतीवर ते कार्य करत आहेत. तर सर, आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सर्वप्रथम युरोलॉजी म्हणजे काय हे आमच्या श्रोत्यांना एका सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगा.
2: युरोलॉजी म्हणजेच किडनी किंवा मूत्रपिंडाची सर्जरी हा विषय आहे त्याला आपण युरोलॉजी म्हणतो. ज्याच्यामध्ये किडनी आणि रिलेटेड अवयव जे आहेत जसं ब्लॅडर, किडनी, प्रोस्टेट आणि जेनायटल सिस्टीम्स ह्या सगळ्या आजारावर जे उपचार केले जातात ते युरोलॉजिस्ट करतात.
1: अच्छा. युरोलॉजिस्ट म्हणून तुम्ही प्रामुख्याने कोणकोणत्या अवयवाची आणि कोणकोणत्या समस्यांची काळजी घेता?
2: मूत्रपिंड, मूत्राशय, प्रोस्टेट याच्याशी रिलेटेड ज्या काही समस्या असतील जसं की जंतुसंसर्ग झाला, किडनी स्टोन झाले, प्रोस्टेट वाढलेली असते वयोवृद्ध रुग्णांमध्ये, प्रोस्टेटचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, तसेच मूत्राशयाचा कॅन्सर याच्यावर आणि मेल इनफर्टिलिटी, पुरुष वंधत्व म्हणतो आपण त्याला, या आजारावर आम्ही उपचार करतो.
1: बरं. युरोलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्ट यामध्ये नेमका काय फरक असतो?
2: अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. इवन डॉक्टरांना सुद्धा कधी कधी कन्फ्युजन असते याबद्दल. युरोलॉजिस्ट हे सर्जन आहेत, नेफ्रॉलॉजिस्ट हे फिजिशियन आहेत किडनीचे.
1: अच्छा.
2: फिजिओलॉजी म्हणजे कार्याशी रिलेटेड संबंधित जे उपचार करतात ते नेफ्रॉलॉजिस्ट, ज्याच्यामध्ये किडनीचं काम कमी झालं, डायलिसिस देणं म्हणतो आपण किंवा किडनी प्रत्यारोपण आणि त्या संबंधित जे काही उपचार आहेत ते नेफ्रॉलॉजिस्ट करतात.
1: बरं.
2: युरोलॉजिस्ट हे किडनी स्टोन, प्रोस्टेटचे ऑपरेशन्स, प्रोस्टेट, किडनी आणि ब्लॅडरचे कॅन्सर, पुरुष वंधत्व आणि लघवीच्या पिशवीमध्ये जे स्टोन होतात, मूत्राशयामध्ये स्टोन होतात, याचे उपचार युरोलॉजिस्ट करतात.
1: बरं. आजकाल मूत्रमार्गाचे संक्रमण ज्याला आपण UTI असं म्हणतो ते वाढलेले दिसते, याची प्रामुख्याने कोणती कारणे?

0: असतात आणि ते आपल्याला झालेलं आहे याची काही प्राथमिक लक्षणे आहेत का?
1: हो, युटीआय आता वाढण्याचं कारण प्रामुख्यानं आहे आपली बदललेली जीवनशैली. बऱ्याच वेळा एसी मध्ये काम करताना आपण पाणी कमी पिण्यात येते. जे स्क्रीनला ऍडिक्ट असतात ते नेहमीसाठी स्क्रीन समोर बसून राहतात आणि त्यामुळे त्यांच्या सुद्धा पाणी कमी पिण्यात येते. टाईट कपडे घातले जातात त्यामुळे तिथे मॉइश्चर वाढून त्यामुळे सुद्धा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर कॅथेटरायझेशन केल्या जातं त्यामुळे सुद्धा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
0: बरं, तर महिलांमध्ये युटीआय जास्त का आढळतो आणि यावर घरच्या घरी कोणती काळजी घेता येते?
1: महिलांमध्ये युटीआय जास्त आढळण्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे महिलांमध्ये मूत्रनलिका जी असते ज्याला युरेथ्रा म्हणतो आम्ही, ते शॉर्ट असतं.
0: बरं,
1: त्याची लेंथ 4 ते 5 सेंटीमीटर असते महिलांमध्ये, पुरुषांमध्ये ती 20 ते 25 सेंटीमीटर असते आणि त्याचं ओपनिंग हे योनी मार्ग आणि गुरुद्वाराच्या जवळ असल्यामुळे तिथून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
0: बरं, उपचार काय करते?
1: त्याच्यासाठी उपचार प्रिव्हेंट करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला पाणी जास्त पिणे गरजेचं असतं. तसेच शारीरिक संबंध येण्या अगोदर आणि आल्यानंतर दोन्ही वेळा प्रायव्हेट पार्ट क्लीन करणं गरजेचं असतं.
0: बरं, किडनी स्टोन ज्याला आपण मूत्रपिंडातील खडे हा असं म्हणतो, हा आजार इतका सामान्य का झाला आहे? म्हणजे यासाठी आहारात किंवा जीवनशैलीत कोणते बदल केल्यास तो टाळता येऊ शकतो?
1: हो, परत जीवनशैलीचा इथे पण संबंध येतो. पाणी कमी पिणे, त्यानंतर आपलं जे फूड आहे जंक फूड आपण म्हणतो त्याला, ते जास्त खाण्यात येण्यामुळे, बाकी नॉनव्हेज जास्त खाल्ल्यामुळे आहारामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असेल. तसेच काही खाद्यपदार्थ असतात ज्याच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असतं, जसं चहा, कॉफी, टोमॅटो, पालक, या गोष्टींमुळे स्टोन होण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं.
0: बरं,
1: आता हे पदार्थ मी सांगितले जे कारण आहेत ते जर आपण खाण्यामध्ये टाळले, पाणी 2 ते 3 लिटर पाणी पिलं रोज, मिठाचं प्रमाण खाण्यामध्ये कमी केलं, तर आपल्याला स्टोन टाळता येऊ शकतात.
0: वृद्ध पुरुषांमध्ये प्रोटेस गंतीची वाढ ही समस्या किती सामान्य आहे आणि कोणती लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
1: प्रोस्टेट ग्रंथीची वाढ वयाच्या 40 नंतर शरीरामध्ये होणाऱ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे होते आणि ती वयाच्या 60 मध्ये आपल्याला जनरली त्याची लक्षणं दिसून येतात. त्याचे प्रामुख्यानं लक्षणं जे असतात, लघवीला वारंवार जाणे, लघवीची धार कमी येणे, रात्री झोपेतून लघवीसाठी वारंवार उठावं लागणं किंवा लघवीचे कंट्रोल सुटणे, ही त्याची प्रामुख्याने लक्षणं आहेत आणि अशी लक्षणं जर आपल्याला आढळून आली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
0: बर, महिलांमध्ये मूत्रावर नियंत्रण नसणे त्याला युरिनरी कॉन्टिनन्स असं म्हटलं जाते. महिलांमध्ये मूत्रावर नियंत्रण नसणे ही समस्या लाजेपोटी दडवून ठेवली जाते.
1: हो,
0: तर यावर कोणते सोपे उपचार किंवा व्यायाम उपयुक्त ठरू शकतात का?
1: हो, जसं की गर्ल्स एक्झरसायजेस किंवा पेल्विक फ्लोअर एक्झरसायजेस म्हणतो आपण त्याला, त्यानंतर पेल्विक फ्लोअरच्या मसल्स थोड्या स्ट्रॉंग होऊन हा आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतो किंवा जर अर्ली स्टेज मध्ये असेल तर पूर्णतः बरा सुद्धा होऊ शकतो.
0: ही किगल एक्झरसाइज म्हणजे नेमकं काय असतं?
1: बेसिकली पेल्विक फ्लोअर मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या एक्झरसाइजेस असतात.
0: बरं,
1: अलग अलग प्रकारच्या एक्झरसाइजेस असतात.
0: अच्छा,
1: ह्या एक्झरसाइजेस जर आपण रेग्युलरली केल्या तर त्याने ब्लॅडरला युरेथ्राला सपोर्ट होतो आणि त्यामुळे लघवीचं जे इनकॉन्टिनन्स किंवा लिकेज म्हणतो आपण ते थांबण्यासाठी मदत होते.
0: अच्छा, लघवीमध्ये रक्त दिसणे किती गंभीर लक्षण असू शकते, अशा वेळी त्वरित कोणत्या तपासण्या करायला हव्यात?
1: लघवीमध्ये रक्त जाणे हा अगदी मायनर म्हणजे जंतुसंसर्गापासून तर अगदी सिव्हिअर म्हणजे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कॅन्सर सुद्धा याच्यामध्ये सुद्धा हे लक्षण आढळू शकतात आपल्याला. असे जे लक्षण आपल्याला आढळल्यास, जशी आपल्या लघवीची तपासणी किंवा सोनोग्राफी ह्या तपासण्या करण्याचा डॉक्टर आपल्याला सल्ला देतील आणि ते लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं.

0: आजच्या आधुनिक युगात युरोलॉजीमध्ये कोणते नवीन तंत्रज्ञान वापरले जाते?
1: नवीन तंत्रज्ञानामध्ये आता लेझर आहे, फ्लेक्झिबल स्कोप्स आहेत, एंडोस्कोप्स, रोबोटिक एक आलंय, यामुळे मिनियचरायझेशन ज्याला म्हणतो आपण, की शॉर्ट आणि एंडोस्कोपिक सगळे सर्जरीज होतात आणि त्यामुळे रुग्णांना मुख्यतः दुखणं ऑपरेशन नंतर जे असतं ते दुखत नाही,
0: बरोबर,
1: त्रास कमी होतो, लवकर सुट्टी होते.
0: किडनी स्टोन काढण्यासाठी शस्त्रक्रिया न करता किंवा मिनिमली इन्व्हेन्सिव्ह पद्धतीने उपचार कसे केले जातात?
1: एक तर तेच लेझरद्वारे, दुसरं फ्लेक्झिबल स्कोप्स आता आलेत, म्हणजे किडनीमध्ये जे स्टोन्स असतात त्याला लघवीद्वारे, लघवीच्या जागेतून आपण फ्लेक्झिबल स्कोप टाकून लेझरद्वारे ते स्टोन्स फोडून त्याचे पावडर करून ते निघून जातात.
0: अच्छा, तेव्हा तिथे शस्त्रक्रिया करण्याची कोणतीही आवश्यकता नाही?
1: नाही, टाक्याची गरज नसते.
0: बरोबर. प्रोटेस्टच्या आजारावरील शस्त्रक्रियेत कोणते नवीन बदल आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत?
1: प्रोस्टेटसाठी पूर्वीच्या काळामध्ये ओपन सर्जरी हा एकच पर्याय उपलब्ध होता. त्यानंतर TURP म्हणजे ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट, हा एंडोस्कोपीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया आता सुद्धा ती सगळ्यात कॉमनली केल्या जाणारी शस्त्रक्रिया आहे. त्यानंतर आता लेझर आल्यामुळे होल्मियम लेझरद्वारे किंवा थुलियम लेझरद्वारे याच्यावर उपचार होऊ शकतात. तसेच नवीन पद्धती आहेत, जिथे हाय रिस्क पेशंट असतात त्याच्यामध्ये स्टेंट, युरोलिप स्टेंट आपल्याला टाकला जाऊ शकते. एक रेझम म्हणून एक पर्याय आता आला आहे, ज्याच्यामध्ये पाण्याच्या वाफेद्वारे तिथे प्रोस्टेट ग्रंथीला त्याची वाफ करण्यात येते, प्रोस्टेटच्या टिश्यूची, आणि त्याच्यामुळे सुद्धा छोट्या ग्रंथीमध्ये हा उपचार कामी येतो.
0: अच्छा, लहान मुलांमध्ये कोणत्या वयात युरोलॉजिकल समस्या जास्त प्रमाणात दिसतात? पालकांनी कोणत्या लक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे?
1: लहान मुलांमध्ये अगदी जन्म झाल्यापासून ते वयाच्या 5-7 वर्षापर्यंत युरोलॉजिकल समस्या जास्त प्रमाणात दिसू शकतात. यामध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत, जसे कंजनायटल आजार आहेत जे गर्भाशयामध्ये असतानाच होतात, जसं PUJ ऑब्स्ट्रक्शन म्हणतो आपण ज्याला, ज्याच्यामध्ये किडनीचं तोंड छोटं होऊन जातं. युरेथ्राचे काही प्रॉब्लेम असतात, पोस्टर युरेथ्रल वॉल किंवा वसाइकल युरेट्रिक रिफ्लक्स, हे आजार आपल्याला अगदी लहानपणीच दिसतात, वयाच्या 1-2 वर्षामध्ये.

0: सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतात. आणि सगळ्यात कॉमन आजार म्हणजे फायमोसिस म्हणतो आपण त्याला, ज्याच्यासाठी आपल्याला शस्त्रक्रिया करून त्याचे उपचार सर्कमसिजन करून केल्या जाऊ शकतात.
1: अच्छा, रात्री अंथरूण ओले करणे ही समस्या किती सामान्य आहे किंवा यामागे काही वैद्यकीय कारणे आहेत का?
0: लहान मुलांमध्ये रात्री अंथरूण ओलं करणे ही एक डिलेड डेव्हलपमेंटचा पार्ट आपण म्हणू शकतो.
1: बर.
0: आणि वैद्यकीय कारण सुद्धा त्याच्या मागे असू शकतं. जसं मी कंजनॅटल आजार सांगितले, त्याच्यापैकी कुठल्याही आजारामुळे सुद्धा रात्री अंथरूण ओलं करणे हा प्रकार होऊ शकतो. जंतुसंसर्गामध्ये सुद्धा हा प्रकार होऊ शकतो. तसेच वृद्ध लोकांमध्ये प्रोस्टेटचा आजार असेल त्यामध्ये सुद्धा रात्री अंथरूण ओलं करणे हा प्रॉब्लेम येऊ शकतो.
1: अच्छा, मुलांमध्ये अंडकोष खाली न उतरणे ही समस्या काय आहे आणि वेळेवर त्याचा उपचार करणे कसे आवश्यक आहे?
0: अंडकोष खाली न उतरणे म्हणजे अनडिसेंडेड टेस्टिस आपण त्याला म्हणतो. आणि त्याचा उपचार आपल्याला वयाच्या 2 वर्ष अगोदर करणं गरजेचं असतं. अन्यथा त्या टेस्टिस मध्ये शुक्राणू पुढे चालून बनणार नाहीत.
1: अच्छा, त्याच्यावर लवकरात लवकर पालकांकडून लक्ष देऊन ऍक्शन करणं गरजेचं आहे.
0: हो,
1: त्वरित आपल्या जे जवळचे युरोलॉजिस्ट आहे त्यांच्याकडे जाऊन आपण लवकरात लवकर तपासणी करणे गरजेचे
0: आहे.
1: मुलांमध्ये वारंवार युटीआय होत असल्यास त्यामागे कोणती गंभीर समस्या असू शकते? अशा परिस्थितीत निदान कसे केले जाते?
0: त्यामागे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच जंतुसंसर्ग होणे हे लहान मुलांमध्ये जर काही कंजनॅटल ऍबनॉर्मॅलिटीज असतील, जसं मी सांगितलं की पीयू जे ऑब्स्ट्रक्शन हा प्रकार आहे किंवा वसायकोरेट्रिक रिफ्लक्स आहे किंवा पोस्टेरिट्रल व्हॉल्व आहे किंवा काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील लहान मुलांमध्ये, त्याच्यामुळे होणाऱ्या न्यूरोजेनिक ब्लॅडरमुळे लघवी जास्त लघवीच्या पिशवीमध्ये बाकी राहत असेल त्यामुळे वारंवार जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. याच्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून त्याचा उपचार घेणं गरजेचं असतं. अन्यथा किडनीपर्यंत इन्फेक्शन जाऊन त्याद्वारे किडनीचं काम कमी होण्याची शक्यता सुद्धा असते.
1: अच्छा, पाणी कमी पिणे आणि लघवी अडवून ठेवणे या सवयीमुळे कोणते धोके निर्माण होऊ शकतात?
0: पाणी कमी पिण्यामुळे किंवा जास्त वेळ आपण लघवी थांबवून ठेवल्यामुळे लघवीमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच किडनी स्टोन सुद्धा होण्याची शक्यता असते.
1: अच्छा,
0: त्यामुळे त्याद्वारे नंतर होणारे जे धोके आहेत, जसं किडनीपर्यंत इन्फेक्शन पोहोचल्यामुळे किडनीचं काम कमी होणे किंवा स्टोन वारंवार तयार होणे हे सुद्धा आजार होऊ शकतात.
1: लोक अनेकदा लाज किंवा भीतीमुळे युरोलॉजिस्ट कडे जाणे टाळतात, या मानसिकतेत कसा बदल घडवून आणता येईल?
0: प्रामुख्याने लैंगिक समस्या असतील किंवा प्रोस्टेटचा आजार असेल ज्यामध्ये लघवी साफ होत नाही आणि वारंवार लघवीला जावं लागतं, किंवा फिमेल्समध्ये ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असतं, युरिनरी लिकेज असतं, त्यामध्ये पेशंट शक्यतोवर त्यांना लाज वाटते की घरच्यांना सांगण्याची की हा प्रॉब्लेम येतोय आणि आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे. बट हे सगळे आजार वाढण्याच्या अगोदर जर डॉक्टरांना दाखवलं तर त्याची पूर्णतः हे आजार बरं होण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणं फार गरजेचं असतं.
1: मूत्रविकार टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टीकडे एका सामान्य माणसाने लक्ष द्यायला पाहिजे?
0: पाणी ऍडिक्वेट प्रमाणात पिणं फार गरजेचं आहे. काही आजारांमध्ये पाणी कमी प्यावं लागतं, काही आजारांमध्ये जास्त प्यावं लागतं, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. जसं किडनी स्टोन असेल त्याच्यामध्ये पाणी आपण जास्त प्यायला सांगतो रुग्णाला. ज्या रुग्णांना वारंवार जंतुसंसर्ग होतो लघवीमध्ये अशा रुग्णांना सुद्धा पाणी जास्त पिणे गरजेचं असतं. प्रोस्टेटच्या आजारामध्ये पाणी कमी पिणे गरजेचं असतं. तसेच किडनी फेल्युअर असल्यास त्या रुग्णांना सुद्धा आपण पाणी कमी पिण्याचा सल्ला देतो. ही सगळी काळजी घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला जर तसे लक्षणं आढळून आल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आहारामध्ये प्रत्येक आजारासाठी अलग अलग आहार आहेत. किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये टमाटर, पालक, नॉनव्हेज, मीठ याचं प्रमाण आहारामध्ये कमी करणं आणि पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं. प्रोस्टेटच्या आजारामध्ये चहा, कॉफी, तिखट, मसाला आणि मीठ याचं प्रमाण कमी करणे आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण नॉर्मल ठेवणे, एकदम कमी नाही आणि एकदम जास्त नाही, हे गरजेचं असतं.
1: बर, व्यायाम सुद्धा.
0: व्यायामाचं सगळ्याच गोष्टीमध्ये महत्व आहे. वजन कमी ठेवणं, वजन वाढल्यामुळे बरेचसे युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसं की किडनी स्टोनचं प्रमाण सुद्धा वाढते, लैंगिक समस्या वाढतात. प्रोस्टेट ग्रंथीचं पुरुषांमध्ये लक्षणं जास्त आढळून येतात वजन वाढल्यास. त्यामुळे नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आणि तिथे लोकल पार्ट्स क्लीन ठेवणं म्हणजे लैंगिक प्रायव्हेट पार्ट्स, लैंगिक अवयव क्लीन ठेवणं फार गरजेचं आहे.
1: युरोलॉजिकल आजार वेळेवर ओळखले आणि उपचार केले तर किती प्रमाणात बरे होऊ शकतात?
0: बरेचसे युरोलॉजिकल आजार जे मी आतापर्यंत सांगितलेले आहेत ते जर आपल्याला

0: उपचार केले तर पूर्णतः बरे होण्याची शक्यता असते. इवन किडनीचा कॅन्सर, ब्लॅडरचा कॅन्सर आणि प्रोस्टेटचा कॅन्सर हे तीनही कॅन्सर पूर्णतः 100% अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यास बरे होण्याची शक्यता असते.
1: बरं, शेवटी आमच्या श्रोत्यांसाठी युरोलॉजिकल आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या महत्वाच्या टिप्स आणि कोणत्या बाबी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
0: संतुलित आहार घ्या, पाणी योग्य प्रमाणात प्या, आपल्याला युरोलॉजिकल आजाराशी रिलेटेड कुठलीही लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
1: तर श्रोतेहो, आपण संवाद साधत होतो डॉक्टर विशाल बाहेकर सर यांच्याशी. सर मूत्रशल्य चिकित्सक, पुरुष व बंधत्व आणि किडनी ट्रान्सप्लांट विशेषतज्ञ आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर आजच्या या मुलाखतीवरून आपण आपले जे युरोलॉजिकल आरोग्य आहे ते कसे चांगला रखता येईल आणि त्यासंबंधी कोणकोणत्या समस्या उत्पन्न होऊ शकतात आणि त्यावर कसे उपचार केले जाऊ शकतात याविषयीची माहिती जाणून घेतली. सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना एवढी छान अशी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: होता.

0: तर श्रोत्यो, या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आताच आपण विविधा अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मूत्रविकार आणि युरोलॉजीतील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर विशाल बाहेकर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही मुलाखत लोक आग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात आली. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेब OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा अगदी लगेचच.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
0: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. रसिकाओ, सकाळची 10:30 आणि 55 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता मराठी चित्रपट गीतांनी सजलेला लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम गीत गंगा. गीत गंगा. रसिकाओ, आजच्या आपल्या आवडत्या मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात

0: मी आपली रेडिओ मैत्रीण आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आता आजच्या गीतगंगा कार्यक्रमात हे पहिलं गीत आपल्या रेडिओ सेटवर येत आहे, डबल सीट या चित्रपटातलं. अजय गोगावले आणि प्रियंका बर्वे आणि सोबत आहे दीपिका जोगदातार यांचा संमिश्र स्वर आहे. शांताराम आठवले यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.
1: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची.

श्रोतेहो, असं काहीसं चित्र आपल्या वारकरी संप्रदायातल्या विठू माऊलीच्या भक्तीने प्रेरित झालेल्या, विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सुद्धा आहे. श्रोतेहो, आताच आपण डबल सीट या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. अजय गोगावले, प्रियंका बर्वे, दीपिका सोगदातार यांचा संमिश्र स्वर होता. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतर ऐका ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या स्वरात रयस लष्करिया आणि अवधूत गुप्ते यांची संयुक्त गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः अवधूत गुप्ते यांनी आणि चित्रपट आहे एक तारा.

श्रोतेहो आताच आपण ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात एक तारा या चित्रपटातलं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीताने सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे अजय गोगावले यांच्या स्वरातलं. अजय अतुल आणि गुरु ठाकूर यांची ही संयुक्त गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः अजय अतुल यांनी आणि चित्रपट आहे माऊली.

श्रोते हो, आताच आपण पोस्टर गर्ल या चित्रपटातलं गीत ऐकलं. कस्तुरी बावरे, मृण्मय शिरीष दडके, प्रगती मुकुंद जोशी, रसिका गानू, पल्लवी तेलगावकर यांचा संमिश्र स्वर होता. वैभव जोशी यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अमित राज यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गीतांनी सजलेल्या आपल्या आवडत्या गीतगंगा कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे शाहीर साबळे आणि अजय गोगवले यांच्या स्वरात. शाहीर साबळे यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी. चित्रपट

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोतेहो, आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐका लय भारी या चित्रपटातलं गीत. अजय गोगावले आणि सहकाऱ्यांचं स्वर आहे, गुरु ठाकूर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

0: श्रोतेहो अठरा या लय भारी चित्रपटातल्या गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. गीतगंगा
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि सोबतच वेब OTT प्लॅटफॉर्मवर. सकाळचे 11 आहेत. आता स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आजच्या संवादिका आहेत स्नेहल ठाकरे आणि स्वरसंवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.
0: श्रोतेहो आज स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
4: नमस्कार श्रोतेहो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, सावळा माझा विठू राजा विटेवरी उभा आहे. भक्तांच्या प्रेमासाठी युगानुयुगे तो थांबला आहे. तुळशी माळ गळ्यात त्याच्या मुखी गोड स्मित हास्य आहे. नामस्मरण करता करता लाभे जीवनाचं समाधान खास आहे. चंद्रभागेच्या पवित्र काठी दुमदुमते हरिनाम. टाळ मृदुंगाच्या निनादात जागे भक्तीचे धाम. ज्ञानबा तुकारामांचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. वारीच्या त्या पवित्र वाटे विठ्ठल अजूनही अनंत आहे. आईसारखी माया त्याची बापासारखा आधार. विठू माऊलीच्या चरणी मिटतो दुःखाचा आभार. भेदभाव ना जाती पाती प्रेमच आहे त्याचा धर्म. हरिमुखे म्हणा म्हणत उजळते जीवन कर्म. विठ्ठल तूच श्वास मुचा तूच जीवन गाण. तुझ्या नामातच सामावले भक्तांचे सर्वस्व प्राण. भक्तांचे सर्वस्व प्राण. चला तर मग

0: श्रोते हो, या हरीला वंदन करून आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा सहभागी होतोय ते ऐकूयात. हॅलो.
1: हॅलो, आकाशवाणी अमरावती.
0: आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: मी मुक्काम बोस्ट, मारसूळ तालुका, मालेगाव, जिल्हा वाशिम.
0: आपलं नाव म्हटलं सर?
1: विनोद सहस्त्रबुद्धे.
0: काय करतात सर आपण?
1: मी मुंबईला असतो, मी गाडी चालवतो तिकडे, वॅगनर फोर व्हीलर.
2: हो, एक बँकेमध्ये आहे, सरांची गाडी चालवतोय.
0: अच्छा.
1: ठाणे ते कुलाबा माझा दररोजचा प्रवास आहे, तो याच्या माध्यमातून आकाशवाणी अमरावतीचा आनंद घेत असतो ना.
0: अरे वा, म्हणजे ड्रायव्हिंगचं काम आपण करता आणि सोबतच आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंदही आपण घेत असता.
1: हो नक्की.
0: आमचे आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम आपल्याला तिथे ऐकू येतात?
1: अच्छा.
0: सध्या वातावरण तिथलं कसं सुरू आहे?
1: आता मॅम 2 झाले, पाऊस चालू आहे इकडं, तरी पण पडला आणि आज पण सकाळी थोडा पडला. 2 झाले, चालू झालाय.
0: आपल्या घरी कोण कोण असतं सर?
1: माझी मिसेस आणि 2 मुली.
0: मुलं काय करतात आपली?
1: एक दुसरीला आहे आणि एक 2 वर्षाची आहे मॅम.
0: तर आता सध्या पावसाळा हा सीझन सुरू झाला आहे आणि आपण ड्रायव्हिंग करता, तर अशा वेळेस जे ड्रायव्हिंग करणारे सगळे आपले श्रोता वर्ग आहेत यांना आपण काय संदेश द्याल?
1: सामान गाडी चालवणे, स्पीड कमी ठेवणे, कारण पावसाळ्यामध्ये गाडी स्लिप होण्याची खूप हे असते मॅम,
0: शक्यता असते.
1: हो, तर जास्त ओव्हर स्पीड न करता स्लो एकदम, आणि इतरांची काळजी घेणं महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर. आणि पावसाच्या याच्यामध्ये आपल्याला समोरचं पाणी दिसत नाही, अशा वेळेस रेनकोट घालणं खूप महत्वाचं असतं.
1: पावसाळ्यामध्ये गाड्या बंद पडतात, त्यांना आपल्याकडून मदत होईल ती करणं पक्के पण जरुरी आहे मॅम.
0: बरोबर. खरंच आहे, कारण मानवता धर्म म्हणतात, तो जो मानवता धर्म आहे तो आपण प्रत्येकाने निभावला पाहिजे. कोणी अडीअडचणीत आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेस थांबून त्यांना मदत करणंही तेवढंच गरजेचं असतं. खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मॅम मला एक दादा गोंडकेचं गीत आहे, मला मुंबईचा टावर दाखवा.
0: खूप छान गाणं सर आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
1: माझी मिसेस आणि श्रोते आणि तुम्ही.
0: नक्कीच, आम्ही आपल्या या गाण्याचा आस्वाद घेतो आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद सर आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल.

0: स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: हो ताई, खूप दिवसानंतर कॉल केला ताई.
0: अच्छा,
1: तुम्हाला अगदी एआरएफच्या माध्यमातून फार दूरवरून फोन केलेला आहे. बालाजी दोनकले तालुका.

0: नायगाव जिल्हा नांदेड.
1: अच्छा, नांदेड वरून बोलत आहात.
0: हो, नांदेड जिल्ह्यामध्ये 60 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सगळं काही एआरएफ आल्यामुळे तुमच्याशी जोडल्या गेलो.
1: नक्की सर, न्यूज ऑन एआयआर हा जो ऍप आहे, या माध्यमातून आपण कुठेही कोणत्याही स्टेशनचे कार्यक्रम ऐकू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्या कार्यक्रमामध्ये आपण नक्कीच सहभागी पण होऊ शकतो.
0: बरोबर आहे ना, अगदी जगभरामध्ये कुठेही घर पोच शेतात असो, साध्या वाड्यात असो, वस्ती वाड्यात, कुठेही बोला तुमच्याशी आणि कुठेही ऐका आकाशवाणी अमरावती केंद्राचं प्रसारण.
1: खरंच आहे सर, आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम या ऍपच्या माध्यमातून दूर दूर पर्यंत पोहोचत आहेत. असेच नवनवीन कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचत अशीच आमची नेहमी आशा राहते.
0: आणि ती आशा आशिष गावंडे सर अतिशय चांगल्या प्रकारे श्रोत्यापर्यंत कुठल्या प्रकारचे कार्यक्रम करावं, डॉक्टरांचे अनेक कार्यक्रम नेहमी करतात आणि आमच्यापर्यंत पोहोचतात.
1: हो, खरंच आहे.
0: आणि त्यातल्या त्यात तुमचा माग जो वर्धापन दिन झाला, त्या वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनेक मान्यवरांच्या जे मुलाखती घेतल्या तुमच्या कर्मचाऱ्यांच्या, पोषकांच्या, प्रसारण अधिकारी असतील, कोणी असतील, त्या कार्यक्रमाचा आम्ही आस्वाद मात्र घेतला बरं 11 वाजताचा.
1: अरे वा, खूप
0: विशेष वर्धापन दिनानिमित्त बुधवार होता.
1: हो सर, बरोबर आहे.
0: त्यातल्या त्यात सर्व आकाशवाणी किती केव्हा स्थापना झाली, केव्हा उघडली, कार्यक्रमात कसे कशी सुविधा होती, मंगल ध्वनीला केव्हा जायचं, 5 वाजता त्या ठिकाणी पोहोचणं, वेळेवर कार्यक्रम लावणं, रूपरेषाच्या टाइम टेबल सगळं काही येतो, जी अशी सविस्तर अशी माहिती मिळाली या स्थापन दिनाच्या निमित्ताने.
1: हो सर, आपण बाकी काय करता?
0: बाकी काय, शेतीची कामं चालायचं, पाणी चालू आहे कोवत्याच्या शेतीमध्ये.
1: हो का, काय पेरलं या वर्षी शेतात?
0: सोयाबीनचं पीक, हरभरा, धन्ना, इतर पिकं घेतात.
1: अरे वा, जरा छान आहे.
0: यापुढे सुद्धा तुमच्या वाटचाल माझ्याकडून खूप शुभेच्छा, असेच नवनवीन कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचाल.
1: नक्की सर, आपल्यासारखे श्रोता वर्ग आमच्या सोबत असले तर नक्कीच नवनवीन कार्यक्रमाची मेजवानी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
0: आज आकाशवाणी 90 वर्षाची जरी झाले ऑल इंडिया रेडिओ होते, बाकीचे धरले ठर, पण आम्ही कार्यक्रम किती जरी आमचं जोपर्यंत वय थकल तोपर्यंत नक्कीच कार्यक्रमात तुमचा प्रतिसाद देणारच आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या संवाद साधणारच.
1: धन्यवाद सर, आपण आमच्याशी संवाद साधतात, असेच संवाद आमच्याशी कायम करत राहा. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
0: गीत ऐकूयात आपण राम राम गंगाराम या चित्रपटातील इंद्राशी दादा कोणकीची रचना ऐकायचं आहे. गंगू तारुण तुझं बेमान जसं विस्क्याचा आयटम गाम.
1: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं, पण हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
0: आमचे आहेत यवतमाळचे सुरेश भाऊ, गंगाधर सावंतकर, प्रकाश जैन नांदेडचे, आणि तुम्ही सुद्धा या गीताचा आस्वाद घेताल.
1: नक्की सर, आम्ही पण या गीताचा आनंद घेऊ आणि आपणही या गीताचा आनंद घ्या.
2: गंगू तारुण्य तुझ बे थाम, गलसा इश्काचा ऐटम बाम. गंगू तारुण्य तुझ बे थाम, गलसा इश्काचा.

कह जाओ गंगूबाई अन तुझा बिना मला कर्मत नाही ग तुझा बिना मला कर्मत नाही।

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: माझं नाव आहे सिद्धार्थ गोंडाने आणि मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून बोलतोच आहे.
0: अच्छा.
1: आणि जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये छान प्रकारचा पाऊस सुरू आहे, त्यामुळे सर्वकडे वातावरण एकंदरीत आणि हिरवगार झालेले झाडं वगैरे झाले. शेतीमध्ये मुबलक प्रमाणात पावसाचं प्रमाण जास्त पडण्याची सुरुवात झालेली आहे आणि जी एक प्रकारची चिंता होती शेतकऱ्यांना ती दूर झाल्यासारखी दिसून येत आहे.
0: अगदी बरोबर बोलला सर, कारण पावसाच्या सरींनी धरती नाव निघते आणि मनही नव्या आशांनी बहरून जाते.
1: आणि अशा वेळेस की नाही, प्रत्येकाने जर एक वृक्ष जर लावला तर घरोघरी झाडांची संख्या वाढेल आणि हिरवीगार आणि स्वच्छ अमरावती म्हणून आपली ओळख आपण अमरावतीकर निर्माण करू शकतो असं मला वाटतं.
0: खूप छान आपण सांगितलं की एक वृक्ष आपण नक्कीच लावायला पाहिजे, आपल्या मुलाच्या नावाने असो, आपल्या स्वतःच्या नावाने असो. आणि ते फक्त वृक्ष लावूनच महत्वाचं नाही तर त्याला शेवटपर्यंत जगवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे.
1: शासन स्तरावर कार्यक्रम आहे एक पेड माके नाम एक सुरू आहे देशभर, तर याचा सुद्धा आपण एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊन वृक्ष झाडे लावा झाडे जगवा या अभियाना अंतर्गत त्याचं संवर्धन संरक्षण आणि जतन हे करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून हे वृक्ष लावायला पाहिजे असा एक माझा संदेश आहे.
0: हो सर, अगदी बरोबर बोललात. वृक्ष आपल्याला लावायचीच आहेत, पण आता हे जो पाऊस आपल्या इथे येतो आहे, कारण या वर्षी पावसाचं प्रमाण देखील खूप कमी प्रमाणात असणार आहे असं हवामान विभागाचं देखील म्हणणं आहे, तर अशा वेळेस पाणी वाचवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून आपल्या छतावरून पडणारं जे पावसाचं पाणी असेल किंवा वाहणारं पाणी असेल हे आपल्याला कसं जपून ठेवता येईल किंवा जमिनीत कसं मुरवता येईल याचा देखील विचार आपण नक्कीच करायला हवा.
1: रेन हार्वेस्टिंगचा एक प्रोजेक्ट आहे, त्या माध्यमातून जर प्रत्येकानं काळजी घेतली म्हणजे पाणी हे वाहत गेलं नाही पाहिजे, कुठतरी ते मुरले पाहिजे जमिनीमध्ये. अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम आहेत तंत्रज्ञानामुळे आपण बघू शकतो. त्यामुळे आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा असा तो एक अभिप्रम आहे. वाहतं पाणी हे कुठेतरी खोलगट भागामध्ये गड्डा करून त्यात जमा करून ठेवलं पाण्याची पातळी जमिनीत वाढू शकेल.
0: नक्कीच सर. अच्छा, या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: आता या पावसाच्या क्षणावर एक गीत द्यायचं आहे मला, चांदनी या चित्रपटातील परबत से काली घटा छा गई. हे गीत ऐकण्यासाठी माझ्यासोबत काही मित्र परिवार आहे, त्यांची मी नाव घेऊ इच्छितो. माझी पत्नी आहे अर्चना आणि सोबत माझी मुलगी प्रसिद्धी आणि मुलगा प्रणय. वरिष्ठ श्रोता मित्र आहे हिरामन शेंडे आहे, संजय कुमार गेडाम, हिमतराव शुंगारे, हिरामन खिराडे आणि संपूर्ण मित्र परिवार जे जे दुरून दुरून माझे सर्व कार्यक्रम ऐकतात आकाशवाणी अमरावती, त्या सर्वांसाठी हे गीत आपण नक्की प्रसारित करावं.
0: नक्की सर, आम्ही आपल्या आवडीचं हे गीत प्रसारित करू.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: नमस्कार ताई, मी
0: नमस्कार.
1: अनंत भुते वडोदा पानाचे तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथून संवाद साधत आहे.
0: अच्छा, वडोदा गावातून बोलत आहात?
1: हो हो, वडोदा पानाचे म्हणतात माझ्या गावाला.
0: काय विशेष आहे सर आपल्या या गावाचं?
1: जे खाण्याचं पान असते आपलं नागवेली पान, याचं उत्पादन पहिले आमच्या वडोदा गावात होत होतं.
0: अरे वा.
1: हो, परंतु आता काय झालं की पानाचा जो वापर आहे म्हणजे खाण्याचा प्रकार आहे हा कमी पडलेला आहे. आता फक्त देवपूजेलाच आपण त्या नागवेली पानाचा वापर करतो, काही मंडळी खातात म्हणा, परंतु प्रमाण कमी झालेलं आहे.
0: तुम्हाला काय वाटतं याचं प्रमाण वाढायला हवं की कसं? कारण पानाचे खाण्याचे देखील खूप महत्व आहे, कारण पानामुळे पचन होतं, पानामुळे आपले उच्चारण जे आहे ते स्पष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते, पानामधून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात, तर हे शरीरासाठी देखील खूप आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल, हो ना?
1: हो हो ताई, कारण पान हे कसं नैसर्गिक वनस्पती आहे आणि वनस्पती असल्यामुळे त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नसते, कारण की त्याच्यात दोन तीन गोष्टी टाकल्या कात म्हटल्यानंतर हा सुद्धा एका झाडाचा पदार्थच आहे, त्यामुळे ते पान पाचक आहे. पानापासून आपलं रक्त शुद्धीकरण होते आणि तसंच आपल्या धार्मिक विधीमध्ये सुद्धा आपण पानाचा वापर करतो, त्यामुळे पानाचा वापर हा व्हायला पाहिजे, कारण की इतर व्यसनापेक्षा पान हे कधीही चांगलं.
0: अगदी बरोबर, पान हे जसा जिभेचा रंग चढवतो तसे आपल्या जीवनाचा रंगही पानामुळे नक्कीच चढू शकतो, है ना?
1: आजही आता पानं जरी नसले तरी वडोदा पानाचे
0: छान आहे की एका वनस्पतीच्या नावाने आपल्या गावाची ओळख होते आहे आणि पूर्ण भारतामध्ये आपलं गाव जे आहे हे पाण्याच्या मळ्यासाठी प्रसिद्ध होतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: गीत सांगायचं आहे, पण गीताच्या अगोदर मला एक कवी हनी यांची कवितेची ओळ आठवली.
0: नक्कीच सर.
1: उशिरा असा पाऊस आला तळहातावर त्याला घेला, टिपून लिहावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा.
0: अरे वा,
1: ती शाळेत असताना ही कविता मला होती.
0: अच्छा, आणि अजूनही ती तुमच्या लक्षात आहे?
1: हो हो, गीत असं घेतलेलं आहे की आता आपला हा आठवडा आहे हा आपल्या पंढरीच्या वारीचा आठवडा आहे. महाराष्ट्रीयन मंडळी जवळपास भक्त लोक सर्व आपल्या पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहे, काही पोहोचलेले आहे, त्यामुळे विठ्ठलाची गाणी या आठवड्यात आपल्याला ऐकणं आवश्यक आहे किंवा आपल्या आकाशवाणीवर सांगणं आवश्यक आहे.
0: ते म्हणतात ना, विठ्ठलाच्या नामात अशी गोडी आहे जी मनाला शांतता आणि जीवनाला नवीन दिशा देते.
1: नवीन दिशा देते
0: खरंच आहे. कटेवरी हात ओठावर स्मित, भक्तांच्या हाकेला धावणारा माझा हा विठ्ठल सदैव सोबत असतो, आणि हा विठ्ठल शेतकऱ्यांच्या आणि सर्व वारकऱ्यांच्या सोबत कायमच असतो.
1: विठ्ठल महाराज आपल्या सर्वांना आनंदित ठेवणार आहे ताई, त्याबद्दल शंकाच नाही.
0: सर आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: गीताची बोल आहे ताई, सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची.
0: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: रामन भाऊ शेंड्या, हिम्मतराव शृंगारे गोंडाने आहे, आणि आपल्या जवळचे गुणवंत कडू गौतमजी रायबोल हे अमरावती भागातले माझे जुने मित्र आहेत. ते वडोदरा सुद्धा श्रोता ग्रुप आहे, तर वडोदा ग्रुपचे आमचे जानेमाने श्रोता मुरलीधर भाऊ ढोले, धरमजी वानखडे, अशोक देशमुख, संतोष भाऊ टाके आहेत, आणि आपण सुद्धा या भक्तिगीताचा आनंद घ्यावा ताई.
0: नक्कीच, भक्तिगीताचा आनंद आमच्यासह आपणही घ्या. चला, आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे भक्तिगीत.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मी यवतमाळ जिल्ह्यातून घाटंजी इथून सुरेश कुमार पुट्टजवार बोलत आहे मॅडम.
0: काय म्हणते, कसं आहे वातावरण सध्या यवतमाळचं?
1: मध्यंतरी पावसानं दडी मारली होती ताई, पण 2 दिवस झाला सतत पाऊस चालू आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आणि शेतकरी सुखावलेले आहे ताई.
0: अगदी बरोबर. पाऊस आला की आभाळ हसतं, माती दरवळते, मन नकळत आनंदाने फुलून जात आणि मग शेतकरी खुलला की त्याचं पीकही खूप छान पद्धतीने येऊ लागतं, है ना?
1: बरोबर आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकानं वर्षातून एक वेळा झाड लावायला पाहिजे असं माझं मत आहे.
0: बरोबर आहे.
1: कारण की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकाराम महाराजांचं जे वाक्य आहे हे प्रत्येकांनी अंगीकारला हवं.
0: कारण झाडं आपल्याला सावली देतात, प्राणवायू देतात, जीवन देतात आणि त्याचं ऋण कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं. म्हणून एक तरी वृक्ष आपण आपल्या जीवनामध्ये लावूनच महत्वाचं नाही तर ते लावून मोठं करून त्याला जगवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे.
1: हो ना मॅडम, बरोबर आहे. वृक्षांना जसं आपण रक्ताची नाती जपतो त्याप्रमाणे जपायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मॅडम.
0: अगदी बरोबर. कारण फॅमिली जशी आपली असते तसंच झाडं देखील आपली एक फॅमिलीच असते. कारण त्याच्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो, मनाला छानसा आनंद मिळतो. जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जर आपण गेलो तर आपला सगळा थकवा दूर होऊन जातो.
1: अगदी बरोबर आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये मला कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये फूल और काटे या चित्रपटातील पहिली बारिश मयावर तू.
0: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: आमचे वडगाव पोलीस स्टेशन येथून रूपराजजी मिलमिले आहे, माझी लहान बहीण चंदा, शिला, वैभव, सूर्यकांत आणि विश्वकर्मा रेडिओ श्रोता परिवार घाटंजी जिल्हा यवतमाळ येथून आम्ही सर्वांना हे गीत ऐकायचं होतं. अगदी जवळचे आहे, कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे ते, कागल नावाचं तालुका आहे. तिथले सुरेशजी साबळे आहे, दोन्ही डोळ्यांनी अंध आहे पण आकाशवाणी अमरावती केंद्राचे जे कार्यक्रम प्रसारित होतात ते आम्हाला व्हॉट्सअप वरती कार्यक्रम रेकॉर्ड झालेले पाठवतात.
0: अरे वा, चला. म्हणजे आमचे श्रोता फक्त काही ठिकाणापर्यंतच मर्यादित नाहीत तर ते रेकॉर्डिंग करून इतरही श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम श्रोता वर्ग करत आहेत. खूप छान वाटलं सर आपला हा संवाद ऐकून. आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: नमस्कार नीलताई,
0: नमस्कार, बोला ताई.
1: मी बडनेराहून पद्माताई शृंगारे बोलते ताई.
0: हो बोला. पाऊस हा सगळ्यांचा आवडता मौसम असतो, म्हणजेच अर्थात कुणाला तो आवडतो कुणाला आवडत नाही. आपल्याला हा मौसम आवडतो का?
1: मला खूप छान वाटतं ताई. पाऊस पाऊस यायलाच पाहिजे ना ताई. पाऊस नसेल तर आपण पाणी कसं वापरेल? पाऊस राहील तर आपल्याला अन्नधान्य मिळणार आहे, महागाई कम होणार आहे.
0: खरंच आहे. मला तर पावसाची कविता लहानपणीची खूप आठवते. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा.
1: कविता होती ना ताई
0: आणि ही कविता जेव्हा आपण म्हणायचो पावसामध्ये भिजायचो तेव्हाचा तो आनंद काही औरच होता.
1: बरोबर ताई.
0: आत्ताच्या हल्लीच्या मुलांमध्ये या पावसाविषयीचं वातावरण आपल्याला असं मौज मस्तीचं कधी दिसून येत नाही, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? काय करायला हवं आपण?
1: आपण तर करायला पाहिजे ताई, पावसात थोडस भिजायला पाहिजे, पावसाचा आनंद घेतला पाहिजे ताई. आपण पाणी बचत केली पाहिजे.
0: ते म्हणतात ना, काळे ढग जेव्हा दाटून येती धरतीवर सरी अलगत बरसती, मातीचा सुगंध दरवळून जाई प्रत्येक जीव आनंदाने न्हाऊन निघे, पानापानावर मोत्यांचे थेंब मनात फुलवी नव्या आशांचे रंग, नद्या ओढे पुन्हा गुणगुणती गाणी, पावसात खुलते निसर्गाची कहाणी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्न उजळते, हिरव्या शिवारात जीवन बहरते, पाऊस म्हणजे ईश्वराची देण, सृष्टीला लाभलेलं अमृताचं लेण, एरे एरे पावसा आनंद घेऊन ये जरा, तुझ्या सरींनी फुलू दे धरती, सुखाने नांदो ही सारी सृष्टी. है ना?
1: बरोबर ताई.
0: अच्छा, या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मला गीत ऐकायचंय ताई हेमालय के गोदने.
0: हा,
1: त्या चित्रपटातलं गाणं आहे ताई, कंकरिया मारे जगाला तू मेरे सपने में आया आज.
0: हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: परिवारातले माझे मिस्टर आहे हिम्मतराव शृंगारे, माझा मुलगा आहे सुमित कुमार शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, अरे सावित्री शृंगारे, अमरावती चे श्याम चिते, हिरामनजी संडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर गोंड, सिद्धार्थ गोंडाने, हिरामन शिराळे, रामहरी लोखंडे, अरुण भाऊ टेलर, मनी टेलर, सतीश मेश्राम, प्रमोद काळे, किशोर गनवानी.
0: धन्यवाद ताई, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी अमरावतीहून बोलत आहे, अरविंद शिरस्कार, केवले प्लॉट, कोल्हापूरगी.
0: अच्छा, काय करता सर आपण?
1: ताई, मी कीबोर्ड प्ले करतो.
0: त्या व्यतिरिक्त आपण काय करता?
1: या व्यतिरिक्त मसाजचे जे काम आहे, मॉलिश वगैरे, ते पण जमते.
0: अच्छा सर, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही मालिशचे वगैरे पण मसाजचे कामं करता, तर ही जी मसाज करता, ही मसाज तेलाच्या साह्याने करता की क्रीमच्या साह्याने करता? कोणकोणत्या प्रकारचे मसाज आपण करता?
1: तेलाच्या साहाय्याने, तिळाचं तेल आणि सरसोचं तेल मिक्स करून हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये.
0: अच्छा, खूप छान आहे सर. लोकांना टेन्शन फ्री करण्याचं काम आपण करता आणि एक सेवा चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवता.
1: हो.
0: सर, आपल्याला काय करायला आवडतं? तुमचा छंद एखादा सांगाल?
1: मला चेस बोर्ड आवडतं खेळायला.
0: बरं, तुम्ही मग कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेता?
1: नाही, ते कॉम्पिटिशन याच्या आधी घेतलेला आहे. आता सध्या तर वगैरे नाही, सध्या जास्त याच्याकडे लक्ष आहे, म्युझिक कडे.
0: अच्छा, म्युझिक आपल्याला आवडतं.

0: जी
1: हा मी जे म्हणजे कॉलेजमध्ये पण विषय होता आणि डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर मध्ये शिकत असताना शाळेमध्ये पण म्युझिकचाच विषय होता.
0: मला हे सांगा की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं म्युझिक आवडतं, उडत्या चालीचं आवडतं की सौम्य वेशातलं आवडतं?
1: नाही आपला हिंदुस्थानी आणि जास्तीत जास्त मी कथेलाच जात असतो, रामकथा असेल भागवत कथा असेल, मग मधातली जर गॅप राहिली तर मग लग्न समारंभाचे वगैरे राहतात.
0: अच्छा, म्हणजे त्यासोबत तुम्ही हे पण काम करता तर?
1: होतंय,
0: म्हणजे मल्टी टॅलेंटेड आपण आहात असं म्हणायला काही हरकत नाही.
1: प्रयत्न चालू आहे.
0: चला, खूप छान आहे. एका ठिकाणावर न उभं राहता सगळेच काम आपल्याला कसे करता येतील, त्याच्यातून आपल्याला आनंद कसा घेता येईल याचा प्रयत्न आपण करत आहात. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: गीत ऐकायचंय ते जाता पंढरीशी सुख वाटे दिवा आनंद केशवा भेटत असे, हे भीमसेन जोशी यांचं आहे. तर हे माझे मित्र आहे प्रकाश गोडे, त्यांच्या करता आहे आणि माझ्या करता, आणि गीत ऐकल्या करता आहे सुमंती शिरस्कार, संध्या शिरस्कार, अवधुत्रा शाहकर, चैतन्य शाहकर, रंजना शाहकर, गायत्री शाहकर आणि शाया इंगोली.
0: अच्छा, उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने सगळीकडे पंढरीची वारी सुरू आहे. ते म्हणतात ना, आषाढ असो की कार्तिकी, विठ्ठल नामाचा गजर कधीच थांबू नये. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सर, खूप छान गाणं आपण निवडलं, धन्यवाद आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल. आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत.

0: हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी अकोटहून रामदास पालेकर बोलतो मॅडम.
0: हा बोला.
1: मला एक भक्तिगीत ऐकायचं होतं.
0: हो नक्की सर, आम्ही आपल्याला भक्तिगीत ऐकवणार आहोत, पण याआधी आपण आम्हाला सांगा की आपण सध्या काय करता.
1: मी तर सध्या मॅडम रिटायरमेंट व्हायला.
0: अच्छा, यापूर्वी तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला काम करायचे?
1: बांधकाम विभागाला होतं मॅडम.
0: सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: चल ग सखे पंढरीला मॅडम ऐकत आहे.
0: खूप छान गाणं सर आपण निवडलं. हे गाणं निवडण्याच्या पाठीमागचा काही आपला उद्देश आहे सर?
1: माझे 42 वारे झाले मॅडम पंढरपूरला.
0: अरे वा.
1: आता आधी अकरागट रिझर्वेशन केलेलं आहे नागपूर कोल्हापूरच. अधिक आता जाऊ.
0: अजूनही तुमचा वारीचा जो संकल्प आहे तो सुरूच आहे?
1: म्हणजे ड्युटी वरी होतो तरी सुट्टी काढून दादा. आता तर 2013 ला रिटायरमेंट झालं. आता मस्त रिकामपणच आहे मॅडम.
0: खरंच आहे. ते म्हणतात ना, नाम घेऊ विठुरायाचे मन होईल प्रसन्न, माऊलीच्या कृपेने जीवन होईल धन्य, जीवन होईल धन्य. आणि माऊलीचे इतक्या वारे आपण आतापर्यंत केल्यात आणि खरंच आपलं जीवन धन्य झालं. हे ऐकून आम्हालाही असं वाटतं की जीवनात एखादी तरी वारी आपण करायला हवी.
1: माझे मॅडम चारी धाम झालेले आहेत. दोन चार चार वेळा झालेले आहेत. दार्जिलिंग, काठमांडू, सर्व पूर्ण आसाम, जिसाम, सर्व इकडे कन्याकुमारी, मदुराई, तिरुअनंतपुरम, हे पूर्ण करेल आहे मॅडम.
0: मला तुम्हाला हेच विचारायचं वाटेल की हे जे

0: सर्व श्रोता वर्ग ऐकत आहेत. या सर्व श्रोत्यांना आपण काय आवाहन कराल?
1: एकाला गायला पाहिजे, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. परंतु आजकाल शौक लय लागले लोकांना, त्याच्यामुळे काही यायचं काही पटून नाही राहिलंय. त्याला दारू मटण असे व्यसन लागलेले आहेत लोकांना.
0: मला हेच म्हणायचं वाटेल की दारू व्यसनाच्या अधीन गेल्यापेक्षा हरिनामाच्या अधीन जर आपण गेलो तर हे व्यसन जास्त योग्य राहील स्वतःच्या मनासाठी.
1: मॅडम, हा व्यसन एकदम आपल्या आयुष्याचं फल करून जाते.
0: खूप छान वाटलं सर आपल्याशी संवाद साधून.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी मुक्कामोठे कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: हा बोला तुकारामजी. उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने भरपूर वारकरी या पंढरीच्या वारीसाठी निघालेले आहेत.
1: हो,
0: तर या अनुषंगाने आपण काय सांगाल?
1: आमचा प्रतिसंगम ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लोलंग ते चरणगाव
0: अच्छा
1: असा वारीतून प्रवास केला होता आणि वारकऱ्यांना आम्ही जेवण फळे वाटप, बिस्किट वाटप आणि औषधं वाटप केलं आणि मी प्रत्येक वर्षी करत असते.
0: अरे वा, म्हणजे वारी करणाऱ्या भक्तांना आपण कुठेतरी सहकार्य करू शकतो ही भावना आपल्या या ग्रुप मध्ये आहे आणि वारंवार आपण ते करत आलेला आहात.
1: हो हो,
0: खरंच आहे, खूप छान. सर, मला आठवते एक कविता, पायी चालती वारकरी मुखी विठ्ठल नाम, टाळ मृदुंगाच्या गजरात घुमतो भक्ती धाम, नानबा तुकोबांचा घेऊन पवित्र वारसा, चंद्र भागेच्या तीरावर भेटे विठ्ठलाचा सहवास, काटे ऊन पाऊस सारे हसत हसत ते सहती, ज्ञानबा तुकाराम म्हणत प्रेम भक्ती तरंगती, वारी म्हणजे भक्ती, वारी म्हणजे प्रेम, वारी म्हणजे माणुसकी आणि विठ्ठल नामाचा नेम, जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल गजर करी. हा गजर करत अनेक वारकरी या विठ्ठलापर्यंत दर्शन घ्यायसाठी जातात. यांच्या मनात कुठेही थकवाण असो, फक्त आपल्याला विठ्ठलाचं दर्शन व्हावं हेच एक मणी ध्यास लागलेला असो आणि या ध्यासामध्ये आपल्यासारखे सहकारी सहभागी होतात, त्यांना कुठेतरी मदतीचा हात समोर धरतात, त्याबद्दल आपल्यास देखील खूप खूप अभिनंदन सर.
1: धन्यवाद.
0: सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: भक्त पुंडलिकासाठी उभा विटेवरी.
0: हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद.
0: नक्की सर.
1: आमचे मित्र आहेत रामशेळकेजी, आर्यन पाटीलजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोपाटेजी, विकास चडगेजी, श्रीकांत भंडारेजी, उदय पाटील सारोकरजी, धनंजय पटेलजी, रमेश जाधवजी, उदय साळेजी, रामचंद्र कोरडेजी, या सर्वांच्या पसंतीचा आवाज एवढा.
0: नक्की सर, आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं.

0: श्रोते हो, या शेवटच्या कॉल सोबतच इथे थांबण्याची वेळ झाली आहे, परंतु या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमात नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता मी सांगू इच्छिते की प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता। त्यासाठी आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 0721-299-1038। आमचा भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा तपासून घ्या, 0721-299-1038। श्रोते हो, या कार्यक्रमात ज्यांचे फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत त्यांनी कृपया पुढील 1 महिन्यापर्यंत कॉल करू नयेत, कारण या फोन इन स्वरसंवाद कार्यक्रमात नवीनही श्रोत्यांना त्यांच्या आवडीची गाणी आणि मनसोक्त गप्पा आमच्याशी करू द्यात। आता जाता जाता सांगू इच्छिते की या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख आणि सुनील किनीकर यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं। तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे।
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू, स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु। स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद।
2: श्रोते हो, आताच आपण स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा आम्ही आता उपलब्ध आहोत। माध्यानेचे 12 वाजले आहेत। आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत। प्रतीक्षा काही क्षणांची।

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो आणि भिजून येतो तर आपली किती धांदल उडते हो की नाही. त्यावेळेस असं वाटतं की आपण बाहेर जाऊन आल्यानंतर मग पाऊस पडला तर बरं होईल. असंच कवयित्री इंदिरा संत आपल्या कवितेत पावसाला म्हणतात, पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्र मौळी आणि दारात सायली. आज असंच काहीतरी घडलंय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबात. चला तर जाणून घेऊया

0: आणि ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा भाग 14 आपण ऐकणार आहात. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदालसा कानडे आणि अनिल नरवडे यांचा.
1: ऑफिसची वेळ 23 o'clock.
2: मुलाचे ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.

0: आले आले आले अरे काही दम धीर आहे की नाही हा राहुलच असणार बर का सवय ते त्याला जो पर्यंत दार उघडत नाही ना तोपर्यंत सारखा बेल वाजत राहतो अरे आले आले आले आले आले अगो बाई नंदिनी तू कशी काय दुपारची आणि हे काय चांगले चार पाच पिशव्या दिसत आहेत हातात जवळपास एखाद्या सेलला भेट देऊन आलेली दिसतेस मान्सून नवा का ऑफर
1: अगं रश्मी सगळे प्रश्न दारातच विचारणार आहेस का आधी घरात तर येऊ दे मला
0: हो हो
1: आणि या पिशव्या घे जरा हातातल्या
0: बर बर
1: कद्दीच्या हातात धरून कळ लागलीये ग हाताला
0: कशाला एवढी खरेदी करायची बर दे इकडे ये ये बस जरा निवांत थांब हा पाणी आणते तुझ्यासाठी
1: बरं वाटलं ग पाणी पिऊन केव्हाची तहान लागली होती अग रश्मी घरात कुणीच दिसत नाही आज सासूबाई रिया राहुल गेले कुठे सगळे
0: अग सासूबाई गेल्यात भजनी मंडळ चातुर्मास सुरू झालाय ना रोज एकेका घरी भजन घेतात ते आणि आज वनिता काकूंकडे आहे ना भजन तिकडे गेल्यात
1: अरे म्हणजे माझ्या कॉलनी जवळच की मी घरी असते तर बोलावलं असतं त्यांना घरी सगळ्यांना एरवी तरी त्यांचं कुठे येणं होतं माझ्याकडे त्या निमित्ताने आल्या असत्या बरं मुलं कुठे आहेत
0: रिया गेलीये कॉलेजला आणि राहुल मित्रांसोबत पुस्तकं घ्यायला बरं ते जाऊ दे नंदिनी मला सांग तुझी स्वारी इकडे कशी काय
1: ओळख अगं तुझ्या घराजवळच्या चौकामध्ये दुकान आहे ना साड्यांचं
0: तिथे माणसं
1: मान्सून ऑफर चालू आहे ओळखलंस की नाही आणि तुला तर माहितीच आहे मला खरेदीची किती आवडे
0: अच्छा म्हणजे खरेदी दाखवायला आलीयस
1: अगं रश्मी आभाळ भरून आलेलं दिसलं म्हंटल मध्येच पावसाने गाठलं तर फजिती नको म्हणून आले बाई इकडे तुझ्याकडे
0: हो हो फजिती आणि तुझी अगं विसरलीस का 15-20 वर्षांपूर्वीची नंदिनी पाऊस म्हंटल की आनंदानं बेभान व्हायचीस तुझ्या उत्साहाला नुसतं उधाणच यायचं वर्षा सहलीचं काय प्लॅनिंग करायचीस काकू नको नको म्हणताना ट्रेकला काय जायचीस काकू कितीही रागवल्या तरी मुद्दाम धबधब्याखाली उभं राहून मनसोक्त भिजायचीस आणि आता पावसाचा धाक वाटतोय होय तुला
1: अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती रश्मी तेव्हा असं जबाबदाऱ्यांचं ओझ कुठे होतं आपल्या डोक्यावर आता या पिशव्या भिजल्या असत्या तर काय भावात गेलं असतं सांग बरं कपड्यांसोबत भाजीपाला सुद्धा आहे ना त्याच्यात
0: अगं पण नंदिनी खरच किती फुलपाखरी दिवस होते ना ते स्वच्छंद म्हणजे एक अभ्यासाचा ताण सोडला तरी इतर कुठल्या डेडलाईन सांभाळाव्या लागत नव्हत्या गं आपल्याला
1: हो ना रिमझिमणारा पाऊस पायाखाली मऊ हिरवळीचा गालीचा अण्णांच्या टपरीवरचा तो वाफाळता चहा आणि गरमागरम कांद्याची भजी स्वप्नाळू दिवस होते सगळे
0: नक्कीच आपण पाऊस चहा
1: आणि सुमधुर गाणी पावसाच्या कविता धम्माल यायची नुसती
0: आणि अशी सुरेल जमलेली मैफिल क्या बात है नंदिनी अगो पावसाचं नाव काढलंस आणि सुरू झाला बघ अगो बाई हा राहुल अडकतो आता पावसात सकाळी चांगलं म्हटलं होतं मी त्याला रेनकोट घेऊन जा रियाही ऐकत नाही आणि राहुलही दोघही तसेच
1: अगं दिवसच आहेत त्यांचे पावसात भिजा

0: हेच तर वय असतं या सगळ्या गोष्टी भरभरून अनुभवायचं. पुढे एकदा जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की ही मजा अनुभवता येणार आहे त्यांना.
1: असं काय ग म्हणतेस, पावसात भिजत नसलो तरी गरमागरम कांदा भजी आणि वाफाता चहा हे तर आपल्या हातात नक्कीच आहे ना.
0: हो ग, तेही खरंच.
1: ए नंदिनी, तुझं ते आवडतं गाणं म्हणलं एकदा, खूप दिवस झाले बघ ऐकून तुझ्या तोंडून. अगं तुला सांगते, जोपर्यंत तुझ्या तोंडचं ते गाणं ऐकत नाही ना मी, तोपर्यंत मला पावसाळा चालू झाला असं वाटतच नाही बघ.
0: पुरे पुरे, इतका नको मस्का मारायला बर का रश्मी. म्हणते ग मला की नाही रश्मी, पाऊस पडायला लागला की प्रवीण दवणेंची ती कविताच आठवते ज्याचं गाणं झालंय, पाऊस पहिला जणू कान्हूला बरसून गेला बरसून गेला. आणि पहिल्या पावसात हे गाणं गायला किती मजा येते.
1: नक्कीच, म्हणून तर तुझ्या तोंडून ते गाणं ऐकलं की मला पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं.
0: तू म्हणते तर मी म्हणते आता.
1: नक्कीच.

0: वाह क्या बात है, हे घ्या गरमा गरम भजी आणि वाफाळता चहा।
1: अरे वाह मस्त वास येतो एकदम, गरमा गरम भाज्यांचा। वाह वाह आई किती मनकवडी आहेस ग तू। मी आता विचारच करत होतो की घरी गेलो की आधी आईला गरमा गरम मस्त भजी बनवायला सांगावेत आणि घरी यायच्या आत भजी तयार।
0: अरे राहुल, अरे केवढा वेगळायस तू, कपड्यातून पाणी निथळते, हे सगळं घर ओलं होतंय ना, आधी कपडे बदल बघू। हे बघ डोकंही चांगलं कोरडं कर, जा।
1: थांब, करतो करतो करतो। नंदू मावशी ही आई ना असंच करते। अगं बसू दे की मला, बघ नंदू मावशी किती छान गाणं म्हणतीये ना।
0: अरे राहुल, मी पुन्हा ऐकवते तुला गाणं हवं तर, पण आधी आईचं ऐक बरं। किती ओला झालायस तू।
1: बर बर मी आलोच, थांबा मी आल्यावर गाणं म्हण, आत्ता नको म्हणूस, मी आलोच एकदम, आत्ताच जाऊन येतो, बघ कपडे बदलून येतो।
0: बर बर बर, तू काय खरेदी केलीस ग? अगं काही नाही, तुला माहितीये माझं साड्यांचं वेड। एखाद्या पॅटर्नची जरी माझ्याकडे साडी नसली आणि ती मला दुकानात दिसली की मी ती घेणार म्हणजे घेणार, हे ठरलेलं असतं, नाही का? तू तर बघतच आलीयस इतक्या वर्षापासून।
2: नक्कीच नक्कीच, बघूयात साड्या। अरे रे रे रे, हे बघ हा आला आणि असं ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसलाय। अरे काय असं राहुल, गच्च ओलं डोकं घेऊन कोणी फॅन खाली बसतं का? अरे टॉवेल घेऊन आधी केस कोरडे कर ना तुझे।
1: करतो करतो ग बाई, थांब ना, पण जरा छान अशी मस्त गरमागरम भजी दे ना आणि नंदू मावशी गाणं तेवढं म्हण ना ग।
0: बर का राहुल, आता हे जे गाणं मी गातीये ना ते तुझ्यासाठी गातीये बर का?
1: अरे वा,
0: तुला माहितीये का राहुल, हे जे गाणं आहे ना, म्हणजे ही जी कविता आहे ती अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली आहे आणि ते आपल्या संभाजीनगरचे रहिवासी होते।
1: अरे वा,
0: त्या गाण्याला अत्यंत सुंदर चाल देऊन हे गाणं बनलंय बर का। आता तेच गाणं मी तुम्हाला ऐकवते सगळ्यांना।

0: घे राहुल, तुझ्यासाठी गरमागरम भजे।
1: वाह क्या बात है नंद मावशी, गरमागरम भजी चहा आणि त्यावर एकदम असं पावसाचं गाणं ऐकलं एवढं।
2: अरे वा वा वा, पावसाळी मैफल जमलेली दिसते वाटलंच मला। मी चाललो होतो इकडून, सहज सूर कानावर पडले, मातीचा सुगंध आला
1: आणि भजनचा पण सुगंध आला असेल ना एकदम।
2: म्हणून आपसुकच पावलं वळली।
1: गोविंद काका या या या बसा, तुम्ही पण घ्या छान मस्त गरमागरम भजी। आई आणि नंदू मावशी दोघी नंबर एकच, आई भजी करण्यात आणि नंदू मावशी गाण्यात।
0: हो पुरे झालं हो कौतुक, आणते अजून भजी। अरे या या भाऊजी या।
2: अरे हो हो, पण बसू कुठ, इथं ओली बॅग आहे खुर्चीवर, कुशन ओल झालंय।
0: आमचे युवराज राहुल कुमार द ग्रेट यांनी ठेवली ती। थांबा थांबा, मी तुम्हाला आतून साधी खुर्ची आणून देते, त्यावर बसा, नाहीतर थांबा थांबा। ए राहुल तू त्या झुल्यावर बस ना।
1: काय म्हणाली?
0: त्या झुल्यावर बस म्हणजे काका तुझ्या खुर्चीवर बसतील।
1: युवराजांना मातोश्रीची आज्ञा शिरसावंद, जशी आपली आज्ञा मातोश्री, युवराज आपल्या आज्ञेचं पालन करतो आहे। अरे आवाज निघत नाहीये ग, आश माझा घस चोकअप झालेला दिसतोय।
2: अरे राहुल चारच भजा तुझे हे हाल का हो, वहिनी तेल चांगलं ना कि भेसळयुक्त?
1: आश
0: हे हो तुम्ही काळजी करू नका, पोटभर खा, आमचा राहुल वायुभार मापकासारखा आहे।
2: म्हणजे?
0: म्हणजे थर्मामीटर सारखा, पावसात भिजलाय ना तो लगेच परिणाम दाखवतो। इकडे वातावरण बदललं की त्याला शिंका येणं आणि सर्दी होणं हे नेहमीच।
2: हलक्यात घेऊ नका हा।
0: अगो बाई
2: साधी सर्दी म्हणता म्हणता निमोनिया व्हायचा।
0: बापरे,
2: वेळीच काळजी घेतली नाही तर फुफ्फुसाचा संसर्ग व्हायचा। माझ्या चुलत पुतणीच्या सासूच्या मेवणीच्या नातवाला असंच झालं। आधी साधी सर्दी म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर गेला की ताप डोक्यात।
1: खूपच जवळचं नात।
2: मग आईची काळजी वाढली, दवाखान्यातल्या चक्रा वाढल्या, ऍडमिट करावं लागलं, बिलाचा आकडा हे मोठा, मग बाबाची काळजी वाढली।
0: ऐको
1: काय गोविंद काका धडकी भरायच्या गोष्टी करता, किती वर्षाचा होता तो मुलगा?
2: 2-2.5 वर्षाचा होता।
1: 2-2.5 वर्षाचा म्हणजे त्याची इम्युनिटी कमीच असणार ना।
2: हो
1: त्याचे तरी माझ्यात काहीतरी फरक आहे कि?
2: तस नाही रे, काळजी वाटते। तू असं कर, तू कशाला? वहिनी याला थोडं अद्रक मिरे ओवा चवी पुरता थोडा गुळ आणि हळद घालून चांगला काढा करून द्या।
0: अद्रक आत्ताच चहाला टाकलं होतं ना, हिला दिला चहा आत्ता मी नंदिनीला।
3: अग रश्मी मग सुंठ पावडर घाल।
0: हा हा
3: ती सुद्धा चालेल।
0: बर बर,
3: आणि लगेच कर बर का?
0: हो हो।
2: 2 कपाचा 1 कप होईल असा उकळा बर का? राहुल ओल डोकं घेऊन फॅन खाली बसला होतास ना, त्यानं सर्दी झाली असेल बघ तुला।
1: ओ गोविंद काका, पण मी ना डोकं वाळवण्यासाठीच फॅन खाली बसलो होतो ना।
3: तरी तुला आईने सांगितलं होतं ना राहुल, टॉवेलने डोकं कोरडं कर म्हणून, ते का नाही केलंस?
1: अग ते तुझं गाणं ऐकायचं होतं ना मावशी, मग ती लिंक तुटली असती ग म्हणून।
2: अरे पावसाळ्यात फार काळजी घ्यायला हवी।
3: पाणी उकळलेलं किंवा फिल्टरचं असंच प्यावं, म्हणजे डायरिया सारखे

0: आजार होत नाहीत. साचलेल्या पाण्यामध्ये मज्जा घेत चालू नये मुलांनी, मच्छर असतात ते चावले की मलेरिया, दूषित पाण्याने डायरिया.
1: अरे वा, हे तर स्लोगनच झालं. अजून एक सांगतो, बाहेरचं खाऊ नका, ओले कपडे घालू नका, नाहीतर सुटेल सर्वांगाला खाज, लाल पुरळ आणि सुट्टे अंगावर.
2: वा युवराज, हुशार आहेस. हे काय, आई काढा घेऊन आली, घे गरम गरम, म्हणजे घशाला आराम मिळेल. कस वाटतय, पडला का थोडा आराम?
1: काका जरा बरं वाटतंय आता, थोड आराम मिळाल्यासारखं वाटतंय.
2: चला, मला एक पार्टनर मिळाला.
1: तो कशाला आता?
2: अरे म्हणजे काय, तुमची गाणी ऐकून तर मी इकडे आलो ना. खेळूयात की गाण्याच्या भेंड्या?
1: गाण्याच्या भेंड्या? अरे वा, मस्त आयडिया आहे. नंदू मावशी आणि आई, तुम्ही आणि मी. पण माझा आवाज आवाज नाही ना.
0: राहुल आणि जो हरेल ना त्याच्याकडे पुढची भजांची पार्टी.
1: अरे वा वा वा, मग माझा आवाज
0: येईल. फक्त एकच गाणं, फक्त पावसाचंच हवं.
3: राहुल, तुला गाणं म्हणता येत नाही ठीक आहे, पण तू पुस्तक आणलीस ना आता, त्या पुस्तकांमध्ये कविता असतील ना रे पावसाच्या?
1: हा हा, आहेत की, आहेत की.
3: मग एखादी एक कविता म्हणूयात, एखादं पाऊस गाणं, एखादी कविता.
1: मस्त
3: मैफिल जमेल नाही का?
1: हो, छान मैफिल जमेल.
3: आधी कोण म्हणते बरं कविता?
1: मी म्हणतो पहिल्यांदा. ते मंगेश पाडगावकरांची नाही का कविता, त्याचं गाणं झालंय बघ.
3: कोणती कोणती?
1: ते मी म्हणून दाखवतो. आता आवाज बसलाय पण मी म्हणतो.

0: होती रात्र पावसाची, कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा, अंधळ्या तमातून वाहे अंधळा स्वारा।
1: हे हो खरच खूप सुंदर गाणं आहे बर का हे। गाणं ऐकलं की ते पावसाचं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या, नाही का?
0: हो, ती रात्र पावसाळी रात्र
1: बरोबर आहे। मला ना एक खूप सुंदर अनिल कांबळे यांची कविता आठवते।
0: कोणती ग मावशी?
1: ती नाही का, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी। हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना, तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी।
2: वा किती सुंदर, अगदी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या, नाही का?
1: खरंय खरंय। आणि तुम्हाला माहितीये का, ही अनिल कांबळेंची कविता म्हणजे एका प्रियकराचं मनोगत आहे, जे पावसाच्या रूपात त्याने प्रेयसीसाठी पाहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे।
2: अरे वा,
1: ही कविता वाचली की आपण तिच्या प्रेमातच पडतो अगदी।
2: नक्की
1: गोविंद काका, आता तुम्हाला म्हणायची बर का कविता?
3: बर, मी म्हणतो।
2: कुणाची कविता म्हणणार आहात?
3: कुणाची म्हणजे काय, नाधो मानोर आणि पाऊस हे समीकरण जुळलेलं आहे।
1: खरंय खरंय।
3: कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, पारोश्या दुपारी थोडा हवेत ताजवा, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब विची, पाण्यातल्या झाडावर तरंग थेंबाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे।
1: वा वा वा। रश्मी, तू राहिलीस बर का?
2: हो, माझी इंदिरा संतांची आवडती कविता म्हणू?
0: हो
1: म्हण।
2: नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्र मौळी आणि दारात सायली, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, नको नाचू

0: तडा तडा असा कौलारावरून तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून। नको करू झोंबाझोंबी, नको करू झोंबाझोंबी माझे नाजूक वेलन, नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून, नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून।
1: अरे वा,
2: खूप सुंदर बर का। इंदिराबाईंची ही कविता खूप प्रसिद्ध झाली जेव्हा त्यांनी ती लिहिली होती, आणि मला असं वाटतं या कवितेचं गाणंही
0: झालंय। माझी अत्यंत आवडती कविता
2: खरंच।
0: ए मला काय वाटतं माहितीये का, आता आपण छान पाऊस कविता तर वाचलत सगळ्या, तर मग छानसं पाऊस गाणं ऐकूया।
2: नक्कीच
1: नक्कीच।
2: रश्मी मी सांगू का तुला, आत्ता राहुलने जी म्हटली ना कविता मंगेश पाडगावकरांची, भेट तुझी माझी स्मरते, तेच गाणं ऐकूया ग, किती सुंदर गीत आहे ते।
0: चालेल।

0: ऑफिसची वेळ ताईचा क्लास
1: मुलाची ट्युशन सासूबाईंचं भोजन आला गेला पै पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितकं नको मनावर ओझ इतकं
0: चला जगूया मस्त मजेने
2: होऊया जरा हलकं फुलकं
1: हलकं फुलकं हलकं फुलकं
3: कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आताच आपण ऐकली लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं सहभाग नयन पवार वैजयंती नांदगावकर मदलासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार मैत्रिणीनो आज आहे आंतरराष्ट्रीय परिदिवस दरवर्षी 24 जून रोजी आंतरराष्ट्रीय परिदिन साजरा केला जातो हा दिवस परिकथा जादू कल्पनाशक्ती आणि निसर्गाशी जोडलेल्या पौराणिक कथांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे शतकानुशतक लोककथा साहित्य आणि मुलांच्या कथांमध्ये परींना एक विशेष स्थान आहे हा परिदिवस आठवण करून देतो की आपल्या मनात अजूनही एक लहान मूल जिवंत आहे कल्पनाशक्तीच्या जोरावरच माणूस जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो म्हणूनच या दिवसाचा मुख्य उद्देश लहान मुलं आणि प्रौढ यांना त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे नवीन काहीतरी करण्याची म्हणजे नवनिर्मितीची आणि आनंदाची प्रेरणा देणे हा आहे

0: मैत्रिणीनो, आज आहे आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिवस. त्यानिमित्त ऐकूया स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे स्वतःची काळजी दिवस. दरवर्षी 24 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2011 मध्ये इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशन ISF ने सुरू केला होता. लोकांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 24 तास 7 दिवस स्वतःची काळजी महत्वाची असल्याचं दर्शवितो. आपल्याला आठवण करून देतो की आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे, जेणेकरून आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकू. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. ही काळजी प्रत्येकानं कशी घ्यावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना. डॉक्टर मेधा कुलकर्णी ह्या स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 41 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मेधा, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर मेधा, आज आहे स्वतःची काळजी दिवस, तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की स्वतःची काळजी म्हणजे काय आणि स्वतःची काळजी घेणं का महत्वाचं असतं? बरं,
1: स्वतःची काळजी म्हणजे स्वकाळजी, म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते म्हणजे WHO तर्फे जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे स्वकाळजी म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय यांनी सगळ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा त्यांच्याशिवाय जी काळजी घेतली जाते आणि त्यामुळे आपलं आरोग्य सुधारते, आरोग्य आपलं जपलं जातं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण अपंगत्वाचा सामना करू शकतो आणि आजारपणाचा पण सामना करू शकतो, त्याला आपण स्वकाळजी असं म्हणू शकतो. तर तुम्हाला माहितीये, आपण स्वतः जर फिट असू आणि स्वतः जर आरोग्याने निरोगी असू तरच आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकतो. तर विमान प्रवासात नेहमी सांगतात बघा, ती एअरोस्टेस जी आपल्याला माहिती देते त्याच्यामध्ये जर काही आपत्कालीन स्थिती तुम्हाला आली तर ऑक्सिजन मास्क हा आधी स्वतः तुम्ही लावा, तुम्ही आधी स्वतः स्टेबल व्हा, तुम्ही स्वतः आधी सक्षम व्हा आणि मग तुम्ही दुसऱ्यांची मदत करायला जा.
0: बरोबर.
1: त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आधी आपण स्वतः निरोगी राहिलं पाहिजे, मग आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकतो. स्वतःची काळजी घेणं महत्वाचं काय? सर सलामत तो पगडी पचास. आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आपण जर आनंदी, उत्साही असू, निरोगी असू आपण, तर आपण आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकतो आणि पर्यायाने आपण आपल्या समाजाला पण निरोगी ठेवू शकतो.
0: अगदी. मग हे स्वतःची काळजी घेतल्याने आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या काय सवयींमध्ये बदल केला पाहिजे?
1: प्रत्येकाची लाईफस्टाईल, दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं. हे जरी खरं असलं, दैनंदिन जीवनाची काळजी घेतली आपण स्वतःची तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान होते. आपण एकदा चांगल्या मूड मध्ये झोपेतनं जागे होतो, कामामध्ये आपला उत्साह वाढतो, आपल्याला एकदम स्फूर्ती येते काम करण्याची. यासाठी आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात आहेत त्या जर आपण व्यवस्थित मॅनेज केल्या तर खरंच आपण स्वतःची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आपण रात्री लवकर झोपलो तर लवकर झोपण्यामुळे आपण फ्रेश सकाळी उठतो, मग उठल्याबरोबर आपण जे काही आपलं रोजचं दैनंदिन दिनक्रम आहे ते करूत, आपण ब्रश करणं वगैरे वगैरे.

0: पण त्यानंतर आपण आंघोळ करतो तिथे आंघोळ सुद्धा इतकी हायजिनिक मानली जाते की ते आंघोळ करताना तुम्ही शांत डोक्यानी एक 10 मिनिटं तरी स्वतःचा स्वतः विचार करता आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी दिवसाचं प्लॅनिंग करायला सुचतं. म्हणून ती पण व्यवस्थित आंघोळीला वेळ द्या तुमचा. त्याच्यानंतर देवाच्या पूजेबरोबर स्तोत्र म्हणायला का, देवाचं दर्शन जसं घेता तसंच मोठ्या माणसाचंही दर्शन तुम्ही घ्यावं अशी इच्छा आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे गुड मॉर्निंग म्हणतो, चांगलं वाकून नमस्कार करा, आशीर्वाद घ्या मोठ्या माणसांचा, तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होईल. वेळेवर नाश्ता घ्या, नाश्ता करताना जेवताना सगळ्यांनी एकत्र टेबलावर येण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची कामाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतील, पण दिवसातून एकदा तरी तुम्ही एकत्र सहभोजन घेण्याचा प्रयत्न करा. डायनिंग टेबलावर नो मोबाईल हे स्ट्रिक्टली फॉलो करा. असं काही घर आहेत की ते लोक जेवायला आले ना मोबाईल ठेवतात बास्केटमध्ये आणि मग जेवायला येतात, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी व्यायामाला वेळ नाही मिळाला समजा, तर तुम्ही संध्याकाळी तरी तो वेळ काढा, पण कसंही करून त्याचं नियोजन व्यवस्थित करा. दिवसभरात तुमचे जे काही छंद तुम्हाला जोपासता येतात तर ते तुम्ही आयदर दैनंदिन जीवनात जोपासा किंवा मग आठवड्याला एकदा तरी, पण तुम्ही हे सगळं केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
1: डॉक्टर मेधा, मग ही स्वतःची काळजी घेण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का बरं?
0: मी एक 4M चा एक मंत्र तुम्हाला सांगते, म्युझिक, मेडिटेशन, मूवमेंट आणि मेडिसिन्स. दिवसभरात आपली काळजी कशी घ्यायची, तुम्हाला छंद असेल तर त्याच्यात म्युझिक म्हणा स्वतः किंवा ऐका. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही भूपाळे ऐकल्या तर तुमच्या दिवसाची सुरुवात किती छान होईल. पुरेशी झोप झालेल 7 ते 8 तास तुम्ही झोप घ्याल आणि मग सकाळी फ्रेश उठाल. त्यानंतर आपल्याला आहारावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यानासाठी वेळ काढायचा आहे आपल्याला. मूवमेंट म्हणजे व्यायाम करायचा आहे आपल्याला. तर तो व्यायाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही व्यायाम सिलेक्ट करू शकता, पण ज्याच्यात सातत्य असेल असा व्यायाम निवडा, म्हणजे तुम्ही तो रोज कराल आणि आवडीने कराल. मेडिसिन्स म्हणजे तुम्हाला जर बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे किंवा तुम्हाला कुठली एखादी रेग्युलर गोळी चालली तर ती न विसरता घ्या. हे सगळं केल्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी खूप चांगली घ्याल आणि तुम्ही अगदी निरोगी राहाल. यामध्ये आपण दैनंदिन काळजी, साप्ताहिक काळजी, मासिक काळजी आणि वार्षिक काळजी असं कॅटेगराईज करू शकतो.
1: मग दैनंदिन काळजीमध्ये काय काय येऊ शकतो?
0: तर दैनंदिन काळजीमध्ये आपण आत्ताच बघितल्यासारखं झोप घेणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे, ध्यान करणे हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनात येतं. आपण दैनंदिन जी काळजी घेतो त्यामध्ये मला आवर्जून असं सांगावं असं वाटतंय की गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण त्याची काळजी खूप महत्वाची आहे. सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला पाहिजे आणि रात्री झोपताना पण ब्रश केला पाहिजे. तुमचं दाताचं आरोग्य तुम्ही जर चांगलं नाही ठेवलं तर ते दातामध्ये जे जंतू असतात तर त्याचा परिणाम थेट हार्ट पर्यंत जातो, म्हणजे तुमच्या हृदयापर्यंत जातो. म्हणजे जे हृदयाचे रोग होतात लहान मुलांना किंवा मोठ्यांना, त्याचं मूळ हे तुम्ही जर दातांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोजच्या रोज आंघोळ करणे. खूप जण कंटाळा करतात आंघोळ करायचा, तर आंघोळ पण रोज केली पाहिजे आणि ती आंघोळ पण व्यवस्थित केली पाहिजे. अशी ही स्वच्छताचा मंत्र खूप महत्वाचा आहे हा. यानंतर तुम्हाला भरपूर पाणी प्यायला पाहिजे. छोट्या मुलांनी पण प्यायला पाहिजे, मोठ्यांनी पण प्यायला पाहिजे, म्हाताऱ्या लोकांनी तर प्यायलाच पाहिजे कारण त्यांना सारखा कोरडेपणाचा त्रास येतो. खरा तो 40 नंतर सुरू होतो. तुझ्या डोळ्याला सुद्धा कोरडेपणा येतो, युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तुम्हाला. दररोज तुम्हाला 7 ते 8 ग्लास पाणी पोटात गेलं पाहिजे. ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांनी तर 2 ते 3 लिटर पाण्याचं सेवन केलं पाहिजे. खाण्यामध्ये जे सकस आहार घ्यायचा आहे आपल्याला, तर तो सकस आहार म्हणजे काय, तर घरी बनवलेलं ताजं अन्न खाणे, याला आपण सकस आणि ताजा आहार म्हणतो. याच्यामध्ये तुमचे ड्रायफ्रुट्स आले, नट्स आले, शेंगादाणे खा, फुटाणे खा, होल ग्रेन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अख्खं मटकीची डाळ, अख्खी मसुरीची डाळ, म्हणजे त्याच्यावर जे कव्हरिंग असतं त्याच्यातनं खरे फायबर तुम्हाला मिळत असतात. त्याच्यामुळे पॉलिश्ड डाळ खाऊ नका. थोडक्यात सांगायचं तर तेल तुपाचा वापर कमी करा, रिफाईंड तेल खाऊ नका, घाण्याचं तेल खा. आणि यानंतर रोजची जी गोळी तुमची चालू आहे ती रोज रोज ती गोळी तुमची वेळेवर घ्या. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण या आई वडिलांनी पण अंगीकारल्या पाहिजेत. म्हणजे मुलांना सवय लागते, मुलांना त्यांच्या शाळेत शिकवलेलं असतं बॅड फूड म्हणजे काय, गुड फूड म्हणजे काय. तर पिझ्झा, पास्ता, मॅगी, मैद्याचे पदार्थ, शुगरी पदार्थ म्हणजे ज्याच्यात साखर जास्ती, हे सगळं टाळायला पाहिजे. आजकाल जो PCOD चा त्रास ऐकताय तुम्ही जिकडे तिकडे की मुलींना पाळी वेळेवर येत नाही, बायकांना हेल्थ प्रॉब्लेम वाढले, तर हे सगळं जंक फूड खाण्यामुळे, रोज व्यवस्थित लाईफस्टाईल फॉलो न केल्यामुळे होतात. पण ह्याची सुरुवात आई वडिलांपासून व्हायला पाहिजे. तर तसं व्यायाम करण्यासाठी वेळ काढा. मुलांना पण व्यायाम करू द्या, तुम्ही पण व्यायाम करा. कुठल्याही प्रकारचा करा, जो तुम्हाला भावतो, जो तुम्हाला आवडतो आणि ज्याला तुम्हाला वेळ मिळतो, असा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. पण व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे, कारण हे जर व्यायाम तुम्ही केले नाहीत तर ह्याचे परिणाम तुम्हाला आता नाही जाणवणार तरुणपणात, पण 40 नंतर तुमचं शरीर बोलायला लागतं. हा सांधा दुखतोय, तो सांधा दुखतोय, काहीतरी सुरू होतं तक्रारी. शरीर हे शेवटी आपलं यंत्र नसलं तरी त्याला रिचार्ज आणि रिस्टार्ट करण्यासाठी हे व्यायामाची खूप खूप गरज आहे. आणि यामुळे तुम्हाला खूप फ्रेश

वाटेल आणि हॅपी हार्मोन्स तुमचे सिक्रेट होतात. त्यामुळे व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे. यानंतर छंद जोपासा. सकाळी उठल्याबरोबर म्युझिक ऐका, भोपाळी ऐका, त्याच्याने तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण तयार होईल. मुलांना गाण्याची गोडी लागते. ज्याला जे आवडेल ते म्युझिक तुम्ही ऐकू शकता. ज्याला जी कला शिकता येईल ती शिकता येते तुम्हाला. आपल्या जॉबला वेळेवर जाणे, तिथं चिडचिड न करता आपलं काम आवडीने करणे, हे दैनंदिनी ह्याच्यात येऊ शकेल. साप्ताहिक मध्ये तुम्ही एखादा नवीन कला शिकू शकता. त्याच्यानंतर आठवड्याला तुमचे नखं काढणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलामुलींना हे खूप सांगणं गरजेचं झालंय की त्यांच्या त्वचेची आणि केसांची निगा कशी राखायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ही केसांची निगा राखणं खूप गरजेचं आहे, कारण ते रोज केस विंचरले पाहिजेत. झोपेतनं उठले अर्धा तास आधी आणि लगेच तुम्ही शाळेत गेलात, तुमच्या कामावर गेलात, तर तुम्ही काय निगा राखणार तुमच्या केसांची, असं करू नका. त्याच्यासाठी पण वेळ द्या. रोजच्या रोज केस विंचरणं गरजेचं आहे. केसाची मालिश करणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलींचं खूप फॅड निघालंय. स्ट्रेट हेअर असतात त्याला कर्ली करतात, कर्ली असेल तर स्ट्रेट करतात. त्याला काय कलरच करून घेतील, स्ट्रेटनिंग करून घेतील, असं त्या केमिकलचा वापर त्या केसांना करून त्या केसाचं वाटोळ करू नका. गोंदवणे हा प्रकार आता खूप निघालेला आहे. तुम्ही म्हणाल पूर्वीची लोक पण गोंदवत होती, बरोबर आहे, पण आता तुम्ही गोंदवताय ना, त्याचा केमिकलचा वापर खूप होतोय. त्याच्यामुळे ते केमिकल तुमच्या रक्तात मिसळून तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. नखांचं पण तेच झालंय. बाहेर आल्यावर हात धुवा तुम्ही, पण त्यावर 8 दिवसांनी एकदा नखं काढणं तेवढंच गरजेचं आहे. पण आजकाल जे फॅड आहे ना, नखाला नेल आर्ट करतात, कुठं नखा आर्टिफिशियल नेल लावतात, तर हे सगळं करू नका. तुम्ही ते नेल पॉलिश रिमूव्ह करण्यासाठी केमिकल लावता, ते नेल आर्ट चिटकवण्यासाठी त्याला काहीतरी अडेझिव्ह लावता. हे सगळे प्री कॅन्सरस गोष्टी आहेत. या सगळ्या याच्याने तुमचा कॅन्सरचा धोका खूप वाढतो. म्हणून हे लक्षात ठेवा, जंक फूड खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, जे काय प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात ऍड केलेलं असतं, त्या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह मुळे कॅन्सरचा धोका खूप खूप वाढतो. निळ्या रंगाचा केक बिलकुल मुलांना खायला द्यायचा नाही, हे अंडरलाईन करून ठेवा वाक्य. निळ्या रंगामध्ये कार्सिनोजेनिक एक केमिकल असतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की निळ्या रंगाचा केक बिलकुल खाऊ नका. मैदा आणि तेल, तूप आणि साखर या सगळ्याचा वापर आपल्या जीवनामध्ये मर्यादितच आला पाहिजे. चॉकलेट्स पोरांनी खाणं, पण चॉकलेट घरात तुम्ही आणलंच नाही, बिस्किट मैद्याची तुम्ही घरात आणलीच नाही, तर हे सगळं आपोआप कमी होतं. अगदी 100% तुम्ही यापासून मुलांना परावृत्त करू शकत नाही. महिन्यातनं एखाद्या वेळेस तुम्ही त्या मुलांना याची टेस्ट देऊ शकता, पण रोज रोज करू नका. चॉकलेट खाणे, कोल्ड्रिंक खाणे, आईस्क्रीम खाणे, हे सगळं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि बाकी तर मग अजून मोठ्यांसाठी मग अल्कोहोल, धूम्रपान टाळा, तंबाखू टाळा, हे तर सगळ्याच्या सेवनामुळे भयानक कॅन्सर होतोय. त्यामुळे हे पण आरोग्यासाठी लक्षात ठेवा. ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची पण काळजी घ्या. आणि साप्ताहिक ह्याच्यामध्ये 1 दिवसाची सुट्टी मिळते तुम्हाला, तर त्या वेळेचं नियोजन खूप चांगलं करा, की जेणेकरून त्या 1 दिवसामध्ये तुम्हाला जे आवडेल ते काम तुम्ही करू शकता. कोणी आराम करेल, कोणी ट्रेकिंगला जाईल, कोणी फिरायला जाईल, कोणी निसर्गाच्या सहवासात राहील, कोणी आपलं आपलं छंद जोपासेल, मग कोणी तर डान्सच्या क्लासला जाऊ शकेल, कोणी अजून एखाद्या चित्रकलेचा क्लास करू शकेल. त्यामुळे हे साप्ताहिक नियोजन करा. तुमच्या आठवड्यावरची कामं असतील तर लिस्ट आउट करा, त्याला तुम्ही त्या दिवशी वेळ देऊ शकता. महिन्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही महिन्याभरात तुम्हाला काय खरेदी करायची, आणायचंय, बाहेर जायचंय, याची लिस्ट करा. बायकांचा वीक पॉइंट आहे, त्यांना कुठेतरी प्रदर्शनात जावं असं वाटेल, मॉलला जावं असं वाटेल, पण त्यात तुमच्या पाकिटाचा विचार करून खर्चाचा विचार ते एन्जॉय करा तुम्ही. तर हे तुम्ही महिन्याभरात लिस्ट आउट करून ठेवा आणि ती डायरी मेंटेन करायला शिका. वार्षिक काय करायचं आपल्याला, वार्षिक जी काळजी घ्यायची तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही एक तर सहलीला जाऊ शकता, तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत जाऊ शकता, मित्रांसोबत जाऊ शकता, भारतात प्रवास करा, भारताबाहेर प्रवास करा. पण नक्कीच ह्याच्यामध्ये तुमचं बजेटचा विचार करून तुम्ही ह्या सगळ्या सहली प्लॅन करा. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप जणांना आवडतं. नंतर जे सोशल बाइंडिंग आहे तुमच्यावर, वर्षातून एकदा काही दानधर्म करा, अनाथ विद्यार्थी गृहात भेट द्या, आपल्याकडे वृद्धाश्रम आहेत, तिथे काहीतरी एखादा सकारात्मक कार्यक्रम करून घ्या तुम्ही. तर हे सगळं केल्यामुळे, किंवा एखाद्या सोशल ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता, तर त्यांचे पण कार्यक्रम तुम्ही साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक करू शकता. या सगळे केल्यामुळे तुमचा मूड छान राहतो, तुम्ही एकदम ताजेतवाने होऊन जाता. आपले जे सणवार येतात वर्षभरात, ते पण तुम्ही छान एन्जॉय करायला शिका. आपले भारतीय सणवार इतके चांगले आहेत ना, की सगळ्या सणवारांनी आपली खाण्यापिण्याची पण काळजी घेतलेली आणि आपल्या मनोरंजनाची पण काळजी घेतलेली आणि आध्यात्मिक बैठक पण प्रत्येक सणावाराला आहे आपल्या. त्यामुळे आपण हे सगळं एकत्र करून खूप छान आयुष्य एन्जॉय करू शकू. आठवड्याला काही टेस्ट असतील तर त्या करा, महिन्याला काही टेस्ट असतात, आणि वार्षिक टेस्ट तुम्ही लक्षात ठेवा की वाढदिवसाचा एखादा दिवस ठरवून घ्या, किंवा एखादा महिन्यातला एखादा दिवस, की 1 जानेवारी आहे बाबा आपलं नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर आपलं हेल्थ चेकअप झालं पाहिजे. आजकाल काय झालं, ऑफिसमध्ये सगळ्यांच्याकडे काही पॅकेजेस दिले जातात, तर ते पॅकेजेस तुम्ही अवेल करा. त्याच्याप्रमाणे सगळ्या फॅमिली मेंबर्सची पण तपासणी करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्याप्रमाणे तुम्हाला आधीच काही

0: आजारांची चाहूल लागते त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आरोग्याचं नियोजन करू शकता. लहान मुलं दर महिन्याला, दर दीड महिन्याने वगैरे डोस असतो त्यांचा, वॅक्सिनेशन असतो, तर ते वॅक्सिनेशन आजकाल आई वडील व्यवस्थित पूर्ण करतात की त्यांच्या आरोग्याची काळजी छान घेतली जाते. बायका आपल्या नवऱ्याची काळजी घेतील, मुलांची काळजी घेतील, फक्त स्वतःचीच काळजी घ्यायला विसरतात. तर त्यांनी असं करू नये. पहिले 30 वर्ष तर तुम्हाला खूप आजार पण कमी येतात वगैरे, त्यावेळेला तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावेळेस वेळात तुमची बाळणपण येतात, आणि त्यामुळे तुम्ही त्यावेळेला तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. रक्तातली लाली ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी तुमचे पिरियॉडिक 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्यांना डायबिटीस आहे ते लोक घाबरून का होईना, पण दर 3 महिन्याला म्हणा, महिन्याला म्हणा, डॉक्टरला जाऊन दाखवतात. पण ज्यांना काहीच आजार नाहीत ते कुठेच जात नाहीत. तर त्यांनी असं करू नये, त्यांनी पण पिरियॉडिक चेकअप ठेवावं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे. त्याच्यानंतर मग त्याच्या पुढचं 40 नंतर मग चावू लागते, तुमचे गुडघे दुखायला लागतात, तुम्हाला काहीतरी हाडं ठिसूळ होण्याची भीती वाटायला लागते. अशा वेळेला पण तुमचे पूर्ण हेल्थ चेकअप झालं पाहिजे, लिपिड प्रोफाईल झालं पाहिजे, कॅल्शियम लेवल्स, B12, आजकाल विटॅमिन डी ची डेफिशियन्सी खूप ऐकताय तुम्ही, कारण सगळे एसीत बसतात, घरात एसी, बाहेर एसी, तुमच्या जॉबला एसी, त्याच्यामुळे हे विटॅमिन डी B12 ची कमतरता आजकाल खूप जाणवते. थायरॉइडचं चेकअप पण खूप महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या झाल्या पाहिजेत रेग्युलरली दर 3 महिन्यांनी. याच्यानंतर हार्टचं पण चेकअप महत्वाचं आहे खूप, त्याच्यामुळे कार्डियाक डॉक्टरकडे म्हणजे हार्टच्या डॉक्टरकडे पण तुम्ही गेले पाहिजे. ते जे सांगतील तुम्हाला ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. आणि मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे माझा एक वीक पॉइंट आहे की मी जिथे जाईल तिथे सगळ्यांना सांगत असते की बायकांनी 40 आल्यावर तर काळजी घ्यायचीच आहे, पण आधी पण पांढऱ्या पाण्याची तपासणी सारखी करत राहा. म्हणजे तुम्हाला सर्वायकल कॅन्सर, जो गर्भाशयाचा कॅन्सर म्हणतो आपण, तर तो होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायची असते ते घेऊ शकता तुम्ही. ही पॅप्समेअर टेस्ट इतकी सोपी टेस्ट आहे की गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यावर ते तुमचं पांढऱ्या पाण्याचं टेस्ट करतात. त्याच्यात 0 डिग्री जरी खराबी आली तर ती लगेच पिकअप होते. गर्भाशयाचा कॅन्सर आहे हा खूप लेट स्टेजला डायग्नोज होतो, कारण बायका लाजून लाजून जातच नाही डॉक्टरांकडे, आणि मग एकदम खूप आजार बळावल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि तो आजार हाताबाहेर गेलेला असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पॅप्समेअर टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच तुमच्या ब्रेस्टचा कॅन्सर हा पण खूप कॉमन आहे, तर त्याच्यामुळे ती पण पिरियॉडिक चेकअप तुम्ही 40 नंतर डॉक्टरांकडनं करून घ्यायला पाहिजे तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडनं. आणि मॅमोग्राफी, मॅमोसोनोग्राफी नावाची एक टेस्ट आहे, ती पण तुम्ही दरवर्षी या आपल्या नेहमीच्या चेकअपमध्ये इन्क्लूड केली पाहिजे. त्याच्यामुळे मॅमोसोनोग्राफी आणि पॅप्समेअर टेस्ट हे दोन खूप महत्वाचे आहेत. आणि मग त्या अनुषंगाने डॉक्टर्स तुम्हाला सांगतील की तुमच्या अँटी कॅन्सर वॅक्सिन जे निघाले सध्या ते कोणी आणि कसं घ्यायचं, त्याच्यामुळे ही आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जसं जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक होतात तर अशा लोकांनी डाएटची खूप जास्ती काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी तळलेलं कमी खायचं, फास्ट फूड कमी खायला पाहिजे, घरातला सकस आहार घ्या आणि रोज फिरायला जाण्याची सवय ठेवा. तर असं म्हणतात की आठवड्यात 5 दिवस तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, हा एक 10,000 पावलं चालली पाहिजेत. योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार तुम्हाला जो आवडेल तो स्विमिंग, वॉकिंग, फिरायला जाणे हे सगळं करू शकता. यामुळे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात पण येता, 4 मैत्रिणी मित्र जोडता, आणि त्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहू शकतं.
1: डॉक्टर मेधा, आपल्या घरामध्ये इतर सदस्य असतात किंवा आपले मित्र असतात, आपले सहकारी असतात, ह्या सगळ्यांचा आपल्या स्वतःच्या काळजीमध्ये काय रोल असतो किंवा त्यांचा काय वाटा असतो? बरं,
0: नक्कीच आपल्या स्वतःपासून आपण मित्रमैत्रिणी आणि घरचे मेंबर यांना वेगळं करू शकत नाही. आपण जे काय सणवार साजरे करतो म्हणा किंवा रोज आपण एकत्र उठतो बसतो, ह्याच्यात आपला संवाद असणं खूप गरजेचं आहे. आपण एकमेकांशी संवाद साधला तर आपलं बॉन्डिंग खूप छान होतं. खूप मित्रांना आपण खूप दिवसाने भेटलो तर आपण एकदम कसं फ्रेश वाटतं, आपल्याला एकदम ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जे एकमेकांशी गप्पा मारतो, बोलतो, ह्याच्यातनं आपल्या हॅपी हार्मोन सिक्रेट होत असतात आपले, आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि जी काय ऊर्जा मिळते आणि आपला उर्वरित दिवस, उर्वरित सप्ताह, उर्वरित महिना हा खूप चांगला जातो. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांची खूप काळजी घ्या. आणि नुसतं एवढंच नाही तर आपण सामाजिक आहोत, खूप समाजाचं भान ठेवायचंय, म्हणून आपली ओळख नसताना सुद्धा आपण काही सामाजिक संस्थांना जी मदत करतो त्याच्यातनं सुद्धा आपल्याला फील गुड हार्मोन्स वाढतात आपले, आणि त्याच्यातनं पण आपण आपली स्वतःची काळजी इनडायरेक्टली घेऊ शकतो की आपलं भावनिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे खूप चांगलं राहतं याच्यामध्ये. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मी सकाळी रोज व्यायाम करते तर माझी 5 वर्षाची नात माझ्यावर रोज येऊन व्यायाम करायला लागते की मला इतका उत्साह येतो की ती आपल्याबरोबर व्यायाम करते, म्हणून मी एक दिवस सुद्धा व्यायाम चुकवत नाही. म्हणजे आपल्याला तिच्याकडनं असं इन्स्पिरेशन मिळतं की ही पण आपल्याबरोबर व्यायाम करते. आणि इनडायरेक्टली तुम्ही पण कोणाचा तरी समोर एक आदर्श ठेवता की रोज व्यायाम केल्याने काय फायदा होतो असं. तर यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या तुम्ही अवलंबल्या तर खूप फायदा होतो तुम्हाला. आपण मित्रमैत्रिणींना भेटतो किंवा आपल्या नातेवाईकांना भेटतो, आपण आवर्जून लग्न समारंभाला जातो, का बरं जातो, भेट खूप थोड्या वेळ असते, लग्न कार्य

0: एक 2-4 तास तुम्ही भेटता एवढा लांब प्रवास करून जाता, पण तिथली जी सकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता तर ती खरंच खूप महत्वाची असते. म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलेलं त्यांना सांगता, ते तुमचं कौतुक करता, तुम्हाला खूप छान वाटतं. आणि कधी कधी असं पण होतं की तुम्ही आपल्या आपल्यातच राहता कधी कधी, का बरं, मग कधीतरी कुठल्या तरी गोष्टीची नाराजी असते तुमच्या मनामध्ये, तर त्याच्यामुळे तुम्हाला कधीतरी डिप्रेशन येतं. आजकाल या सोशल मीडियामुळे पण खूप डिप्रेशन यायला लागतो. तुलना करतो आपण, आपल्यातले दुर्गुण आपण ओवाळत नाही बसायचे सारखे, तर आपल्यात जे गुण आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी कोरिलेट करायचे आणि आपल्या गुणांना सकारात्मक ऊर्जा द्यायची. तर हे करण्यामुळे सगळे आपले कुटुंब आणि आपले नातेवाईक आपल्याला खूप मदत करतात या गोष्टींमध्ये. म्हणजे फक्त मेडिसिन घेऊन तुमचं डिप्रेशन कमी होणार नाही, फक्त डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही वर येऊ शकणार नाही, तेवढं तुम्ही मित्रमैत्रिणींच्या गप्पा मारून नातेवाईकांच्या घोळक्यात राहून तुम्ही एकदम तुमचं सामाजिक आणि दैनंदिन आयुष्य सुधारू शकता, स्वतःची काळजी घेऊ शकता. त्याच्यामुळे नेहमी एकमेकांना भेटणं चालू ठेवा.
1: अगदी. थोडक्यात आपण जेव्हा व्यक्त होतो, आपलं मन जेव्हा आपलं मोकळं होतं, तेव्हा
0: मनावरचा ताण एकदम हलका होऊन जातो आपला.
1: डॉक्टर मेधा, वेळेचे नियोजन हे स्वतःची काळजी घेण्यास कसं मदत करतं आणि त्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर काय परिणाम होतो?
0: तुम्हाला प्राईम टाइम खूप कमी उरलेला असतो दिवसभरात. आपला जो जॉब असतो तो 7-8 तास जॉब मध्ये जातो, जास्ती वेळ जातो जाण्यात. जे काय वेळ उरतो आपला त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. का करायला पाहिजे असं व्यवस्थित? आपण आज म्हणलो की आज मला डॉक्टरांकडे जायचंय, मैत्रिणीला भेटायचंय, किंवा आज मला मॉलमध्ये जायचंय, शॉपिंग करायला जायचंय. या गोष्टींमधली एखादी जरी गोष्ट तुमची मिस आउट झाली तर तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही चिडचिड करायला लागता. आणि ही चिडचिड झाली तुमची किंवा सगळा दिवस तुमचा खराब जातो. कामाचं नियोजन असं करा की कुठल्या कामाला आधी प्राधान्य द्यायला पाहिजे आपण, कुठलं महत्वाचं काम आहे तर ते आधी करा. तुमचा डोळा लाल झालाय आणि आज मला मॉलमध्ये जायचंय पण डोळे दाखवायला आपण उद्या जाऊ असं करू नका. डॉक्टरांकडे जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. तर ही स्वतःची काळजी आधी घ्या. त्यामुळे कामाचं नियोजन असं करा की जेणेकरून तुमच्या मनावरचा ताण वाढणार नाही आणि काम झाल्याचं पूर्ण झाल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा मनावरचा ताण हलका होईल, तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. आज मी ठरलेली सगळी कामं केली हा जो आपला आत्मविश्वास असतो आपल्यामध्ये की आज माझा दिवस खूप छान गेला, हे अगदी रात्री झोपताना तुम्ही रिवाईव्ह करून झोपलात तर तुमची रात्रीची झोप पण खूप छान होईल. कार्यक्षमता आपण आपली वाढते ते वेळेचं नियोजन नीट केलं. आपण वेळेवर कामं केली आणि आपली कामं पूर्ण झाली, आपला आत्मविश्वास खूप वाढतो, आत्मसन्मान पण वाढतो आपला. आणि आपण काय करतो, अजून खूप जास्त उत्साहाने कामं करायला लागतो, आपला चिडचिडेपणा कमी होतो, आपल्याला डिप्रेशन येत नाही त्या गोष्टीचं. यामुळे आपल्याला सकारात्मक विचार यायला लागतात. म्हणजे अजून पुढचं काय काम करायचं याचं प्लॅनिंग खूप जोरदार होऊन जातं आपलं. बिलकुल निगेटिव्ह विचार कधीही करू नका, सकारात्मक विचार करा.
1: डॉक्टर मेधा, सध्या स्क्रीन टाइम हा खूप मोठा एक प्रश्न आपल्या समाजासमोर उभा राहिलेला आहे, कारण प्रत्येकाचं काम त्याच्याशिवाय होतच नाहीये. आणि मोबाईल, मोबाईल शिवाय तर आजकाल जगणं खूप अवघड झालेलं आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतोच, पण मग याला कंट्रोल कसं आपण करू शकतो?
0: मोबाईलमुळे काय झालंय, मोबाईल हातात आलाय पण आपले संस्कार दूर झालेत. व्हॉट्सअपमुळे काय झालंय, नाती जवळ आली पण आपले पण आता त्यातला हरवलाय आपला. तर हे सगळं का झालं? मध्ये कोविडची लाट आली त्याच्यात मोबाईलचा वापर वाढला, इतकी युट्यूबवर वाढले, त्याच्यात एज्युकेशनल पर्पज साठी त्यांना मोबाईल द्यावा लागायचा, त्याच्यामुळे पण लहान मुलांचं पण प्रमाण खूप वाढलंय मोबाईल हातात घेण्याचं. तर या सगळ्यांमुळे काय होतंय की आपल्या डोळ्यांना तर त्रास होतोच आहे, मानसिक आरोग्य आपलं धोक्यात आलेलं आहे. म्हणजे आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ना तीच हरवली आपली. बस एक क्लिक बटन दाबलं सगळं रेडीमेड मिळायला लागले त्याच्यात आपल्याला. तर ह्याच्यामुळे ही जी आपली क्रिएटिव्हिटी हरवत चालली ना, ही हरवू देऊ नका. त्याच्यामुळे लहान मुलांचं काय होतं, त्यांना डोळ्याला तर त्रास होतोच, मैदानी खेळ ते खेळत नाहीत, त्यांचा व्यायामचा वेळ कमी झालाय, जेवणावर त्यांचं लक्ष नसतं. आई त्यांना मोबाईल बाजूला ठेवून देते, जेव म्हणते त्यांना, म्हणजे त्यांचं लक्ष जेवणात नसतं, त्यांचं मोबाईलवरच लक्ष असतं. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर पण दुष्परिणाम व्हायला लागलेत. मोठ्या माणसांचं पण तेच झालंय, इतकं मोबाईलचं अडिक्शन झालंय की एक दिवस लाईट गेले तर चालतील आपल्याला, पण मोबाईल नाही बंद पडला पाहिजे आपल्याला. आपल्याला लाईक्स नाही आले आपल्या कुठल्या तरी एखाद्या पोस्टला तर तो माणूस, ती बाई डिप्रेशन मध्ये जाते. हे खूप वाईट आहे. स्पर्धा इतकी वाढतीय आता त्या मोबाईलमुळे आणि संवाद कमी व्हायला लागले आहेत, बॉन्डिंग कमी व्हायला लागले आहेत. पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की कुठला तरी एक मुलगा कुठेतरी लाईक्स नाही मिळाले, घर सोडून निघून गेला सरळ, अशी न्यूज म्हणजे अक्षरशः हादरायला येणारी न्यूज आहे. तर असं होऊ नये म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे. या काळजीमध्ये रील्स बघणं, ते थोडासा वेळ मिळाला की लगेच मोबाईल हातात घेऊन बसतो आपण. घरात नातेवाईक जमलेत आपल्या, सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसलेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल. म्हणजे लोक एकमेकांशी बोलणं विसरून गेलेत आता. जे काय बोलतात ते मोबाईलच बोलतात चॅटिंग करून. तर हे करू नका. डिजिटल डिटॉक्स नावाचा जो प्रकार चांगला चाललाय सध्या, त्याची चळवळ सुरू झालेली, तसं करा. आपण जसं आठवड्यात एक दिवस उपास करतो, महिन्यात एक दिवस उपास करतो.

शकतो. तसं डिजिटल डिटॉक्स म्हणजे तसा मोबाईलचा उपास करा, मोबाईल हातात घेऊ नका, काही बिघडत नाही. तुम्ही मोबाईल हातात घेऊ नये, गरजेपुरता मोबाईल घ्या, कॉल रिसीव्ह करा, काय महत्वाचे असतील तेवढे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की उठसूट सारखं फोटो काढायचे, सेल्फी काढायच्या, त्याच्याने ऍक्सिडेंट व्हायला लागलेत, हे सगळं बंद करा. आणि हे केल्यामुळे त्याचे इतके अनगिनत फायदे मिळतील तुम्हाला की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील, शारीरिक आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, चांगलं वाचण्यासाठी वेळ तुम्ही काढू शकाल, तुम्ही बागेत वेळ घालवा, एखाद्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम ठेवा, त्याच्या सहवासात तुम्ही वेळ घालू शकता. तुम्हाला माझं उदाहरण सांगते.

0: राहील. तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, चांगलं वाचण्यासाठी वेळ तुम्ही
1: काढू
0: काढू
1: शकाल.
0: शकाल, तुम्ही बागेत वेळ घालवा, एखाद्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम ठेवा, त्याच्या सहवासात तुम्ही वेळ घालू शकता. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मला दिवाळीमध्ये किल्ला करायचा एक छंद आहे. तर लहानपणी आम्ही किल्ले करायचो, तो छंद माझा पुढे कंटिन्यू झाला, जोपासला गेला. तर दर दिवाळीमध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये चांगला कमरेच्या वर मोठा किल्ला करतो, दरवेळेला वेगवेगळे किल्ले करतो. ते किल्ले बघायला 7-8 शाळा येतात आमच्याकडे.
1: अरे वा,
0: तर ते आल्यावरती मुलं इतकी छान प्रश्न विचारतात मला की हा किल्ला कसा केला, मग आम्ही त्याची नेटवरनं सगळी माहिती काढून लावतो. मग त्या किल्ल्याचे फीचर्स काय, त्याचे महत्व काय, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे किल्ले.
1: हो
0: तर हे केल्यामुळे मला पण इतकं छान वाटतं की दरवर्षी मी ठरवते की यावर्षी मी किल्ला नाही करणार, पण दिवाळी जवळ आली की मला तो करावाच वाटतो.
1: अगदी
0: म्हणजे ते छंदाचं पण तुम्हाला ऍडिक्शन होऊन जातं. तर हा केल्यामुळे पोरं दिवाळीमधली सुट्टी कशी घालावी हा मोठा प्रश्न त्यांचा सुटतो. 15-20 जण एकत्र जमून तो किल्ला करतो.
1: अच्छा.
0: तर असे छंद जोपासा की त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलचा संपर्क कमीत कमी होईल,
1: हो हो
0: आई खुश होते, वडील खुश होतात, आपला मुलगा काहीतरी चांगलं करतोय. मैदानी खेळ खेळा, बाहेरचे खेळ खेळा, व्यायाम केल्यामुळे तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढतं, तुमचं रक्ताभिसरण वाढतं, उंची वाढते, त्या मुलांचं आरोग्य चांगलं होतं, वजन वाढतं, भूक लागते त्यांना चांगली. तर हे फायदे आहेत तुमचे. त्यामुळे लक्षात ठेवा की डिजिटल डिटॉक्स तुम्ही पाळला पाहिजे. लहान मुलांना मोबाईल बिलकुल देऊ नका, जेवताना तर बिलकुल द्यायचं नाही, हे सगळे आयांनी लक्षात ठेवायला पाहिजे. पण यासाठी काय होतं, आधी आई वडिलांना घरातला मोबाईल बंद करावा लागतो, आधी आई वडिलांना टीव्ही बंद करावा लागतो, आणि मग मुलं ते फॉलो करतात. त्याच्यामुळे हे तर करणं गरजेचंच आहे. छंद जोपासतात म्हणजे तुम्ही काय करता, की तुम्ही काहीतरी नवीन शिकता, आणि नवीन कौशल्य शिकण्यामुळे असं म्हणतात की तुमचं ब्रेन अलर्ट होतो, ब्रेनचे सेल्स स्टिम्युलेट होतात, त्याच्यामुळे ब्रेन मध्ये अजूनही नवीन नवीन पेशी तयार होतात आणि तुमचा ब्रेन इतका अलर्ट होतो. म्हणून हे छंद जोपासण्याचं महत्व तुम्ही खूप ठेवा. आणि असं झाल्यामुळे काय होतं की सगळे हार्मोन्स सिक्रेट होतात तुमचे, हॅपी हार्मोन्स, डोपामिन, सिरॅटोनिन, एंडॉर्फिन्स, हे सगळे सिक्रेट झाल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि तुमचं भावनिक पातळी पण तुमची लेवलमध्ये येते. जर तुम्ही रात्रभर झोप नाही घेतली, कुठला छंद जोपासला नाही, तर तुम्ही तुमच्या तुमच्या कोशात जाता, असं डिप्रेशनमध्ये जाता, मग हे सगळं हार्मोनचं असंतुलन होतं. एक प्रेम हार्मोन म्हणून ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन असतं, तर ते प्रेम हार्मोन का म्हणतात त्याला, गर्भवती बाई स्तनपान करते त्यावेळेला ते सिक्रेट होतं. तुम्ही एखाद्या आवडीच्या माणसाच्या संपर्कात आलात तर ते हे ऑक्सिडोसिन हार्मोन तुमचं सिक्रेट होतं. हे हार्मोन तुमचे नातेसंबंध पण दृढ करतं, कधीतरी चिडचिड करताय, तुम्ही गुमसुम राहताय, हे सगळं कमी होऊन जातं. म्हणून हे लक्षात ठेवा की हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आहार पुरेसा घेतला पाहिजे आणि झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. रात्रीची 7-8 तासाची झोप तुम्हाला महत्वाची आहे आणि दिवसभरात पण छोटीशी पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही की जेणेकरून तुमचा मेंदू ताजेतवाना राहील. लहान मुलं किती निरागस असतात, ते सारखे हसत असतात, म्हणजे तुम्ही दिवसभर हसतमुख राहिलात तर हास्य क्लब निघालेत आजकाल, तर ते काय होते, ते एवढे तुमचे फेशियल मसल्स ऍक्टिव्ह होतात, त्याच्याने तुम्हाला व्यायाम तर मिळतोच आणि हे हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे फ्रेश राहतात दिवसभर. पॉझिटिव्ह विचारचे वाईब्स तुमच्या अवती होती असणं खूप गरजेचं आहे. हे पण इनडायरेक्टली तुम्ही स्वतःची काळजी घेता याच्यामध्ये, की एकमेकांना हसवून खेळून जोक्स सांगणे, शेअर करणे, या सगळ्यांमुळे निरोगी वातावरण तुम्ही आजूबाजूला निर्माण करता आणि स्वतःही निरोगी राहता. मनाला द्या शांततेचा स्पर्श, शरीराला द्या आरोग्याचा हर्ष, स्वतःची काळजी घ्या रोजच, यश आणि आनंद राहतील कायम सहर्ष. पण हे सगळं तुम्ही रोज रोज अंगीकारलं तर तुम्हाला किती फायदा होणार आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना या काळजीमध्ये सामील करून घ्या. म्हणून म्हणावं असं वाटतं, सांभाळा सवयींचे तंत्र, आरोग्य सांभाळा हा मंत्र, देऊ नका आजारांना निमंत्रण, द्या सुख शांती समाधानाला आमंत्रण.
1: वा वा डॉक्टर मेधा, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना स्वतःची काळजी कशी घेणं गरजेचं आहे आणि ती कशी घ्यावी या बाबतीत छान समजावून सांगितलं, त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सत्रात आपण जाणून घेणार आहोत डांगराच्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोड आणि तिखट पुरीच्या पाककृतीविषयी. आता आषाढ महिना सुरू आहे तेव्हा या महिन्यात तळलेल्या गोड आणि तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात. चला तर जाणून घेऊया याची पाककृती. यासाठी लागणारं साहित्य आहे 1/2 किलो लाल भोपळा किंवा डांगर, 1 वाटी गुळ, 2 चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल आणि कणिक. कृती

एका भांड्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घेऊन त्यात पाणी घालून तो गूळ त्यात वितळून घ्यावा. त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकून पाव किलो किसलेला डांगर किंवा लाल भोपळा परतून घ्यावा आणि तो परतलेला डांगराचा खीस त्या गुळाच्या पाण्यात मिक्स करावा. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये मावेल एवढीच कणिक त्यात घालावी. एक चमचा साजूक तूप टाकून ही कणिक घट्ट मळून घ्यावी. त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या करून त्या तेलामध्ये तळून घ्याव्या. याचप्रमाणे आपल्याला जर तिखट पुऱ्या करायच्या असतील, ह्याच कृतीप्रमाणे सर्वप्रथम पाव किलो डांगर किंवा लाल भोपळा खिसून थोडा परतून घ्यावा. त्यानंतर दोन वाटी कणिक घेऊन त्यामध्ये अर्धा वाटी हरभरा डाळीचं पीठ घालावं. ओवा, जिरा, त्यानंतर कोथिंबीर आणि हा खिसून परतून घेतलेला डांगर त्यात घालून तिखट मीठ हळद घालून ही कणिक घट्ट मळून घ्यावी आणि त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्या. चला तर मग ही पाककृती करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 1:40 झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ होत आहे. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के MPs भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिली.

0: कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याने त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
1: दिनांक 26 जुलाई 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. या संदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट यूजी परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्व समावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली. मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेलं उपोषण काल मागे घेतलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅलर झाले आहेत. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्र

क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये एकंदर 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

FM बँड 101.5 MHz हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजले आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हे चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्यानं त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला. याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआय

घटनेने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, संशोधन, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यासह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धती सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्या प्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली. आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण आणि संशोधन विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहे. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना 1 वर्षभर सामाजिक सेवा अनिवार्य करणारा नियम राज्य शासनाने रद्द केला आहे. या संदर्भात काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की सध्या या सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच ती पूर्ण करावी लागेल. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अकार्डी डोरकोविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यांनुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजनी गटात मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यात विजय मिळवला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आतापर्यंत 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच काही रस्त्यांवरील वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीच्या प्रवाहात काल एक ट्रक वाहून गेला. ट्रक चालकाचा त्यात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात गीर धरणातून 15,011 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.

0: पुरामुळे नेपाळमध्ये गोदाकाठ परिसरात पाणी शिरलं असून सायखेडा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. उषा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि पिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. दुपारचे 3:11:22 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
4: पहिली मी यहाँ पे सागर में पंडापुरा में लिया था दीदी एडमिशन
5: जी.
4: 5वीं तक हमने यही सागर में पढ़ाई की है. फिर 5वीं के बाद गए दीदी चित्रकूट. वो है हमारे जगत गुरु श्री राम भद्राचार्य जी.
5: तो उनसे आप संगीत सीख रही हैं अभी?
4: जी दीदी.
5: तो ये गुरु शिष्य परंपरा से आपने सीखना शुरू किया है या आप संगीत विशारद कर रही हैं?
4: दीदी हमें तो बचपन से शौक था, तो दीदी वही उन्हीं को हम गुरु मानती है और उन्होंने दीदी हमें ये शिक्षा दी है और वही सिखाती है दीदी.
5: यहाँ आपको गुरुकुल में रहते हुए ही पढ़ाई करनी होती है?
4: जी दीदी वहीं पे रहती है दीदी. हॉस्टल है वहीं पे चित्रकूट में.
5: फिर घर कितने कितने अंतराल पर जाती हैं आप?
4: दीदी जैसे रक्षाबंधन है, दीपावली है, मकर संक्रांति है.
5: मतलब जब कोई त्योहार होता है तो उस वक्त आप घर जाती हैं यहाँ से छुट्टी लेकर?
4: जी दीदी.
5: अच्छा, तो आप बता रही हैं भारती कि आपने संगीत की शिक्षा यहाँ ली है, तो हमें कुछ गाकर सुनाएंगी?
4: जी दीदी.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर। सायंकाळचे 5 वाजता आहेत। आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत।

0: खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री JP नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली. आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 आणि 55 सेकंद झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पेपर फुटी संदर्भातल्या सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। यात पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद आहे। हे विधेयक पुढच्या चालू अधिवेशनाच्या दरम्यान संसदेत मांडणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री सांगितलं। रसायन पार्क निर्मितीच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या मुद्द्यावर आज सलग पाचव्या दिवशी संसदेत गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी पेपर फुटी प्रकरणातल्या जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे। या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे। सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपरफुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकर 5 लाख रुपयात त्याने विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला. याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआयनं म्हटलंय. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबाद आणि नागपूर इथं 2 विशेष न्यायालयं नियुक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी औरंगाबाद इथल्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के एमपी भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 सभागृहात मांडलं. या विधेयकाला डावे पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी पुन्हा नीटच्या मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केल्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याच्या निमित्तानं कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली. आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान नीट परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाविरोधात आज नागपुरातील संविधान चौक इथं झालेल्या आंदोलनात मे महिन्यात आत्महत्या केलेल्या एका नीट परीक्षार्थी विद्यार्थिनीच्या आईनं मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेते उपस्थित होते. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं देशात 3 समर्पित केमिकल पार्क उभारण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना रसायन भव्य रसायन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये करण्यात आली होती. दिल्लीत आज पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेसाठी एकूण 3030 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगून यामध्ये केमिकल पार्क मधील सामायिक पायाभूत सुविधा आणि

0: मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी 3000 कोटी रुपये तर प्रशासकीय खर्चासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते आणि पाण्याच्या प्रवाहावरील अडथळ्यांशी संबंधित प्रकरणांचा 3 महिन्यात निपटारा करण्याचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नोटिसा ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतरस्ता किंवा पाण्याचा प्रवाह अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले. पेपर फुटीच्या घटनांबाबत केंद्र सरकार गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या पारडी इथल्या प्रजापतीनगर मेट्रो स्टेशन जवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एआयडी, टाटा स्ट्राइव्ह, नागपूर महानगरपालिका, स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उभारलेल्या या केंद्रात दरवर्षी सुमारे 2000 युवकांना रोजगाराभिमुख निशुल्क कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या बीजारोपण पर्यावरण रक्षण समूहातर्फे बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा संकल्प केला असून आतापर्यंत 1.25 लाख बियांचं संकलन पूर्ण झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशन आणि 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचं उद्दिष्ट असलं तरी अद्याप 93,132 कुटुंबांना नळ जोडणी मिळालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 5,29,752 कुटुंबांना अधिकृत नळ जोडणी देण्यात आली आहे. विदर्भात येत्या 26 तारखेपर्यंत हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. 27 आणि 28 जुलैकडे पूर्व विदर्भात नागपूर वगळता काही जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान आगामी काही तासात वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनांसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी विरोधात कठोर कारवाई करण्यास जलदगती न्यायालय आणि दोषींना कठोर शिक्षा देणारं विधेयक लवकरच मंजूर करण्याचे दिले आश्वासन. नीट, पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते तातडीनं मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 जुलैला नागपूर स्किल सेंटरचं होणार उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 6:58 ऐकता येईल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपर फुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1000 करोड़ रुपीस तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया.

0: And support will basically be in the form of common infrastructure.
1: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान चौथा रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफूट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगण मनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी दोन तास चर्चा झाली. त्यांनी तीन मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग दो घंटे बातचीत चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
1: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
2: डिमांड है तीन, उनमें से दो डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उन पे सरकार पॉजिटिव है.
1: नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालय स्थापन झाली आहेत. यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कुलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचं प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालय निश्चित केली आहेत. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांची दर्शन रांग 21 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.
3: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे

0: प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
1: राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये 53% जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63% जास्त होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर पावणे 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात त्यात सुमारे 8.5% वाढ होऊन तो आता 78% पोहोचला आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संस्थेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

बन के रहेगा।

0: माझावर माझ्याशिवाय हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजा राणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजा राणीचं भव्य स्वागत केलं.
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: नव्वद काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूच काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
4: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीस केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
3: कर्नाटकातल्या बल्लारी पासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि IIT पद्धतीची अंमलबजावणी या संदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यात

0: झाल्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित AI कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. धुतलेल्या चादरी उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
1: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और FIR का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है.
0: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये 2024 मध्ये भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले FIR रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 FIR रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती. मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखीन 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या लाहोल आणि स्पिती भागात उदयपूर पांगी मार्गावर गाडीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यात एका 6 महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातग्रस्त SUV कारमधून 19 जण प्रवास करत होते. कारमधून ऐनवेळी उडी मारल्यामुळे 2 जण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक MR अजित कुमार यांना निलंबित केलं आहे. 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री

0: पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजित कुमार यांच्याकडे होती. ते सध्या केरळ स्टेट बेवरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि रोमानिया यांच्यात आणखीन सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या. रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या. संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, आरोग्यसेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रोमानिया लक्षणीयरित्या सहकार्य वाढू शकतात असं मुर्मू म्हणाल्या. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेतल्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं सेवेतून काढून टाकलं आहे. हे सर्वजण कंत्राटी तत्वावर काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बस कुछ ही पलों में.

0: आज मर जाए।
1: सन 1965 मनोज कुमार की बेमिसाल फिल्म आई हिमालय की गोद में।

राग, जज्बात की नरम छांव, प्यार की चुवन, अपनेपन का काम।

0: scored 243.4 in the final to secure a podium finish against a strong international field. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटू.